श्रोते हो सुप्रभात। एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। आज शनिवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 13 जून 2026। श्रोते हो आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी ज्योती नांदेडकर आपलं स्वागत करते। सकाळचे 5:57 होत आहेत। प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीना।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग गुणकली आपण ऐकलात. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6 वाजताहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आध्यात्मिक समता म्हणजे आपल्या उपनिषदांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येक जीवामध्ये निवास करणारा आत्मा एकच आहे. ईशावास्योपनिषद सांगते की जो प्राणी मात्रांमध्ये स्वतःला आणि स्वतःमध्ये सर्वांना पाहतो तो कोणाचाही द्वेष करत नाही. वेदांमधील बंधुभाव सांगायचा झाला तर जगातील आद्य वाङ्मय मानल्या गेलेल्या ऋग्वेदात समत्वम या संकल्पनेवर भर दिला आहे. ऋग्वेद सांगतो की कोणीही श्रेष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही, सर्वजण समान आहेत आणि प्रगतीसाठी एकत्र वाटचाल करत आहे. आपल्या अथर्व वेदातही सर्वांना समान पाणी अन्न आणि समान हक्क असल्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर अलीकडच्या भक्तिमार्गाच्या चळवळीकडे आपण बघितले तर आपल्या महाराष्ट्राच्या संतांनी म्हणजे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, संत चोखामुळा वगैरे मंडळींनी सर्वांभूती परमेश्वर हे तत्व मांडून मानवी समानतेचा पाया आणखी दृढ केला. स्त्री पुरुष समानता ही प्राचीन वैदिक काळात देखील होती. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार होते. उदाहरणे द्यायची झाली तर गार्गी आणि मैत्री यांचे ज्ञान, विदुषी स्त्रियांचे यज्ञातील स्थान हे महत्वाचे आहे. अनेक स्त्रियांनी ऋग्वेदातील मंत्रांची रचना केली आहे. त्यापैकी प्रमुख विदुषींमध्ये लोपामुद्रा, घोषा, अपाला आणि विश्ववारा यांचा समावेश आहे. भारतीय संविधानाच्या कलम 14-18 मध्ये समतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी देण्यात आला आहे. यातील कलम 14 म्हणजे कायद्यासमोर समानता, कलम 15 म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून होणाऱ्या भेदभावास मनाई, कलम 16 म्हणजे सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधी, कलम 17 म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे कारण अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे, कलम 18 म्हणजे पदव्यांची समाप्ती करण्यात आली आहे. साने गुरुजी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने हे मुलांचे अत्यंत आवडते शिक्षक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून आणि कार्यातून समाजात प्रेम, करुणा आणि समता यांचा प्रसार केला. दलितांना आणि अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1948 मध्ये ऐतिहासिक उपोषण केले होते, ज्यामुळे समतेचा मोठा संदेश समाजात गेला. समतेची शिकवण देणारे साहित्य जर सांगावायचे झाले तर बहुधा सर्वांनी महाराष्ट्रात वाचलेले श्यामची आई हे पुस्तक सांगता येईल. साने गुरुजींच्या या अजरामर पुस्तकातून आईने दिलेली माणुसकीची आणि समतेची शिकवण दिसून येते. शिक्षक म्हणून अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक असताना त्यांनी श्रीमंत व गरीब विद्यार्थ्यात कधीच भेद केला नाही. बेशिस्त विद्यार्थ्यांना सुधारण्याची बुद्धी व्हावी, त्यांनी सुधारावे म्हणून त्यांनी आपल्या स्वतःलाच शिक्षा करून सुधारण्याचा एक विलक्षण मार्ग समतेच्या आणि प्रेमाच्या तत्वावर आधारित अवलंबी नव्हता. आता शेवटी सांगायचे तर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे.
1: अमृतधारा या कार्यक्रमात समता याविषयी माधव भोकरीकर यांचे विचार आताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो सकाळची 6:10 झालीत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.
2: ताई, नोकरी मिळाली.
3: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
2: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
3: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
2: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
3: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
2: पण ताई,
3: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
2: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
4: RBI म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: श्रोते हो स्वरांजली या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं रवींद्र भट यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वरांची रचना सुधीर फडके यांच्या आवाजात. संगीतकार मधुकर गोळवलकर.

श्रोते हो, स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जय श्री शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातली

श्रोते हो, कार्यक्रमाच्या नंतर ऐकूया दीपा काळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सतीश जावळे यांचं गीत, संगीतकार विश्वनाथ ओक.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनूप जलोटा यांच्या स्वरातलं हिंदी भक्तिरचना, संगीतकार राजेंद्र कचरू.

0: स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपणास पाण्याचे अंदाजपत्रक आणि त्याचे महत्त्व याविषयी माहिती देणार आहे. शेतकरी बंधूंनो, वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. अधिक अन्नधान्य पिकविण्यासाठी, औद्योगिक वापरासाठी, घरगुती वापरासाठी पाण्याची गरज ही जगभरात वाढत आहे. पृथ्वीवरील एकूण उपलब्ध पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्रात खाऱ्या पाण्याच्या स्वरूपात आहे. उरलेल्या 2.5% पाण्यापैकी जवळपास 2/3 पाणी हे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात आहे. हे पाणी वापरासाठी उपलब्ध नाही, म्हणजेच एकूण पाण्यापैकी 1%पेक्षाही कमी पाणी मानवी वापरासाठी उपलब्ध आहे. पाणी ही जरी नैसर्गिक संपत्ती असली तरी पाण्याच्या उपलब्धतेवर व वापरावर मर्यादा आहेत. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर शेतीसाठी होतो. सध्या जो एकूण वापर आहे त्यापैकी 80% पाणी शेतीसाठी वापरले जाते. तज्ज्ञांच्या मते जगभर शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात जर 10% बचत केली तर पूर्ण जगाला जे घरगुती पाणी वापरासाठी उपलब्ध होते त्याच्या दुप्पट पाणी उपलब्ध होऊ शकेल. जीवन जगण्यासाठी पाण्याचा दरडोई गरज लक्षात घेता फॉकेनमार्क या प्रसिद्ध स्वीडिश शास्त्रज्ञाने पाणी टंचाईचा निर्देशांक, त्याला वॉटर स्ट्रेस इंडेक्स असे आपण म्हणतो, तो विकसित केलेला आहे. यानुसार वापरण्याजोगे उपलब्ध पाणी दरडोई दरवर्षी 1700 घनमीटरपेक्षा जास्त असेल तर परिस्थिती समाधानकारक. जर हे प्रमाण 1000 ते 1700 घनमीटर असेल तर टंचाई सदृश्य परिस्थिती आणि 1000 घनमीटरपेक्षा पाणी कमी उपलब्ध असेल तर दीर्घकालीन पाणी टंचाई, त्याला क्रोनिक स्केअरसिटी असे म्हणतो. त्यामुळे आर्थिक विकास

0: तसेच आरोग्य धोक्यात येऊ शकते. पाणलोट क्षेत्र विकासात नैसर्गिक साधन संपत्तीचा एकात्मिक चिरस्थायी आणि कार्यक्षम उपयोग करून स्थानिक समुदायाचा विकास घडवून आणता येतो. नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनाची सुरुवात ही पंचतत्वाने होते. त्यामध्ये जल या तत्वापासून सुरुवात होणे आवश्यक आहे. विशेषतः पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने झाल्यास जमिनीची धूप होत नाही. माती आणि पाणी या दोन साधनांमुळेच भूपृष्ठावर वनस्पतीचा विकास होऊ शकतो. वनस्पतीच केवळ आकाश तत्वातील उपलब्ध असणारे सौर ऊर्जा आणि हवेमधील वायूचा उपयोग करू शकतात आणि त्याद्वारे मानवाच्या गरजा भागविल्या जातात. पाण्याचे व्यवस्थापन हा सर्वात कठीण प्रश्न आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचे अंदाजपत्रक तयार करणे महत्वाचे आहे. पाण्याचे अंदाजपत्रक तयार करताना पाणलोटात किती पाऊस पडतो, पावसाच्या पाण्याचा किती भाग जमिनीवरून वाहून जातो, आपली पाण्याची नेमकी किती गरज आहे, वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी किती पाणी आपल्याला कशा पद्धतीने अडविता येईल याचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे. पाणलोटात किती पाऊस पडतो याविषयी माहिती आपल्याला नजीकच्या वेधशाळेतून मिळविता येते. पावसाचा किती भाग जमिनीवरून वाहून जातो यासाठी वार्षिक 1500 मिलीमीटर पर्जन्यमानापर्यंत आपल्याला स्ट्रेंज या शास्त्रज्ञाने तयार केलेला तक्ता वापरता येतो. तर वार्षिक पर्जन्यमान 1500 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर इंग्लिश सूत्राचा वापर करून अपधाव काढता येतो. गावातील माहिती जसे क्षेत्रफळ, जमिनीचे वर्गीकरण, पिके, पर्जन्यमान, मृद व जलसंधारणाची झालेली कामे, त्यामुळे अडलेले पाणी याविषयी माहिती गोळा करावी लागते. पाणलोटात किती पाणी उपलब्ध आहे, पाणलोटात किती पाण्याची गरज आहे, पाण्याची तूट असल्यास अजून किती तूट आहे, ते पाणी अधिकच्या मृद आणि जलसंधारण उपायांनी आपल्याला कसे अडवता आणि जिरवता येईल याबाबत अंदाज येतो. गावाला आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज जर आपण गावातच भागून गाव स्वावलंबी आपल्याला करता येतो. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम.
3: आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
4: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे.
5: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी किरण मतकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण थर्ड पार्टी रिप्रोडक्शन याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर मंजू जिल्ला मॅडम. नमस्कार मॅडम.
6: नमस्कार
5: मॅडम. हे डोनर एम्ब्रियो म्हणजे काय आणि ते कोणासाठी आहे?
6: आता जर का पुरुषाकडे धातू नाहीये आणि स्त्रीची अंडी खराब आहेत किंवा तिला अंडी नाही आहेत किंवा अंड्यांची क्वालिटी चांगली नसेल, दोघांचंही वय थोडं जास्त असेल, तर ह्या अशा दाम्पत्यांना जर तरी सुद्धा प्रेग्नन्सी हवी असेल त्या स्त्रीला, तर ती डायरेक्ट डोनर एम्ब्रियो घेऊ शकते. म्हणजे धातूही तिच्या नवऱ्याचे नाहीत आणि अंडीही तिचे नाहीत, तर सगळंच वेगळं आहे. अंड आणि धातू फक्त तिच्या गर्भपिशवीत गर्भ राहतो, तिच्या रक्तात तिच्या पोटात तो वाढतो.
5: अच्छा डॉक्टर जिल्ला मॅडम, या डोनर धातूचा वापर आयव्हीएफ तंत्रज्ञानामध्ये नेमका कसा केला जातो?
6: डोनर धातू हे त्या दाम्पत्यांसाठी आहे ज्यांच्यामध्ये अंडकोशात सुद्धा आपल्याला धातू सापडत नाही आणि मग त्यांच्यासाठी आपल्याला दुसऱ्यांची अंडी वापरावी लागतात. आता जर स्त्री तरुण असेल, तिच्या नळ्या चांगल्या असतील, तिला अंडाशयात अंडी चांगली असतील, तिला कोणताच दुसरा आजार नसेल, तर आपण डोनर धातूने एक साधी स्वस्त आयुआय सारखी ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे ज्या दिवशी तिचं ओव्युलेशन होतं म्हणजे अंड फुटतं, त्या दिवशी स्वच्छ धुतलेले डोनर स्पर्म्स आपण इंट्रायुट्राईन इन्सेमिनेट करून तिला नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते. पण जर तिच्या नळ्या खराब असतील किंवा कोणत्या कारणाने आयुआय फेल झालेला असेल, तर आपण शरीराबाहेर तिची अंडी दुसरे धातू हे मिसळून गर्भ तयार करतो आणि हे गर्भ तिच्या गर्भाशयात सोडतो. ह्याला आपण म्हणतो आयव्हीएफ विथ डोनर स्पर्म्स.
5: मॅडम, या डोनर सिलेक्शनचे काही क्रायटेरिया आहेत का?
6: युजली स्पर्म डोनर सिलेक्ट करताना आपण तो बघतो की तो तिच्या नवऱ्याशी मॅच

0: व्हायला पाहिजे, कलर, हाईट, ब्लड ग्रुप. दुसरं त्याला एचआयव्ही, हेपेटायटिस बी असे काही आजार नसावेत. त्याचा स्पर्म काउंट चांगला असावा, त्याला स्वतःची मुलं असावीत, त्याच्या बायकोला अबॉर्शन झालेलं नसावं, आणि त्याचा स्पर्म काउंट सिमेनमध्ये इन्फेक्शन नसावं. आणि जे नॉर्मल एचआयव्ही हेपेटायटिस बी सारखे जे इन्फेक्शन आहेत त्याच्यासाठी तो निगेटिव्ह असायला पाहिजे, म्हणजे नसायला पाहिजेत त्याला ते इन्फेक्शन. आणि युजली त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा काही आजार, जेनेटिक आजार नसावेत, हे आपण सगळं बघूनच डोनर सिलेक्ट करतो.
1: मॅडम, या डोनर धातूंवर काही प्रक्रिया केली जाते की मग तसंच वापरलं जातं ते?
0: डोनर धातू ऍक्च्युली दोन गोष्टी आहेत की आपण पूर्वी आयसीएमआरने असा कायदा केला होता की जे डोनर असतात त्यांचं एचआयव्ही हेपेटायटिस बी तपासणी केली पाहिजे, त्यानंतर त्यांचे धातू धुवून फ्रीज करून टाकायचे 3 महिने, म्हणजे लिक्विड नायट्रोजन -180 डिग्रीमध्ये ठेवले जातात ते, आणि त्यानंतर 3 महिन्यांनी त्या पुरुषाचं परत एचआयव्ही हेपेटायटिस बी करायचं, तो निगेटिव्ह असेल तरच ते सॅम्पल आयुआय किंवा आयव्हीएफ साठी वापरायचं. म्हणजे त्या बाईला तो जर विंडो पिरियडमध्ये असेल इन्फेक्शनच्या तो पुरुष, तर त्या बाईला एचआयव्ही किंवा हेपेटायटिस बी नाही व्हायला पाहिजे, ही एक काळजी घेतली जाते. आणि ज्या वेळेला आपण डोनर स्पर्म वापरतो तेव्हा डायरेक्ट ते सिमेन सॅम्पल युटरसमध्ये न टाकता आपण स्पर्म्स वॉश करतो. वॉश करतो म्हणजे त्यांना एका लाईट लिक्विड म्हणजे मीडियावर सिमेंटच्या वरती मीडिया ठेवतो आणि त्यात स्पर्म सगळे स्विमअप होऊन येतात, माशासारखे अक्षरशः बारीक बारीक ते पूर्ण स्विमअप होऊन वर येतात. आणि मग तो वर आलेले जे स्पर्म्स असतात, फक्त स्पर्म आणि मीडिया असतो आपला त्याच्यामध्ये, ते आपण युट्रसमध्ये इन्सेमिनेट करतो 0.3 किंवा 0.5 ml एवढ्या व्हॉल्यूम.
1: श्रोत्या, अतिशय उपयुक्त माहिती थर्ड पार्टी रिप्रोडक्शन याविषयी डॉक्टर मंजुजिल्ला मॅडम यांनी आज आपल्याला दिली. याविषयीचा पुढील भाग सरोगसी पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत असतील स्त्रीरोग तज्ञ तथा आयव्हीएफ तज्ञ डॉक्टर मंजुजिल्ला मॅडम. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आपण आताच ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
4: परिसर. नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
5: नमस्कार श्रोते हो. जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढली. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोटतिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत

0: आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावतरंग हा भावगीतांचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रोते हो, भावतरंग या कार्यक्रमाची सुरुवात आता करूया यशवंत देव यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गीतानं. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली सौमित्र यांची रचना. संगीतकार श्रीधर फडके.

0: श्रोते हो, भावतरंग हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 7:40
1: आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा,
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास। सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
4: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
5: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
4: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी।

9 वाजून 10 मिनिटांनी FM 101.7 मेगा हॉर्ट्स वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी ऐकूया

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. एसटी प्रवास सुविधांसाठी येत्या 1 ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. येत्या 21 जूनला नियोजित नीट फेर परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटे वाढ. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसामुळे शेड कोसळून दोघांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल ग्रामीण पेयजल धोरण बैठकीत ते बोलत होते. राज्यात 22,185 योजनांकरता सौर यंत्रणा उभी करण्याचं प्रस्तावित आहे. याकरता विभागानं सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महिला शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या 12 वर्षात आर्थिक सामाजिक पायाभूत आणि सांस्कृतिक क्षेत्रात व्यापक परिवर्तन झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. केंद्र शासनाच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यामध्ये, थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनानं विशेष सहकार्य केलं असून अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमरावती मेगा टेक्सटाईल पार्क, छत्रपती संभाजीनगर इथली डीएमआयसी आणि ऑरिक सिटी आदी महत्वाचे प्रकल्प केंद्र सरकारच्या सहकार्यानं साकारल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. गुटखा तसंच इतर प्रतिबंधित पदार्थांचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण तसंच विक्री प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका लागू करण्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. राज्यातील एकल मातांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश अर्जात एकल पाल्य असा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यासंदर्भात

0: संदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे निर्देश उच्च तथा तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशात प्राधान्य, समुपदेशन सुविधा आणि इतर आवश्यक सवलतीसंदर्भात अभ्यास करून ही समिती शासनाला अहवाल सादर करेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. आता ही परीक्षा दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा देखील देण्यात आली आहे. शेतीपिकांच्या टाकाऊ अवशेषातून जैविक इंधन तयार करण्याचा प्रयोग धाराशिव जिल्ह्यात केला जात आहे. प्रायोगिक स्वरूपात उत्पादित या इंधनाची तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी करून चाचणी घेतली. याबाबत आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले,
2: शेतकऱ्याचं उत्पन्न हे निश्चितपणे याच्यामुळे वाढू शकतं. शेतकऱ्याचं बायोमास आहे, त्याच्या माध्यमातून क्रूड ऑइल बनवलं जात आहे आणि मग हे रिफाईन करून त्याच्यापासून डिझेल, पेट्रोल, नाफ्ता किंवा अगदी एव्हिएशन फ्युएल सुद्धा बनवलं जातं. तर ते आवर्जून मी मागवलं आणि एक आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि कालपासून ह्या रिन्युएबल डिझेलवरती ती गाडी चालतीये. मी स्वतः चालवली, व्यवस्थित चाललंय. शेतकऱ्याचं उत्पन्न याच्यातनं नक्की आपल्याला वाढवता येईल. दुसरा मुद्दा आहे की पूर्ण टेक्नॉलॉजी जी आहे ती इंडिजिनस आहे. आदरणीय पंतप्रधान जे आत्मनिर्भर भारत म्हणतात याच्यातनं साध्य होणार आहेत.
0: बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं प्रशासनानं 10 कलमी नियमावली जारी केली असून संपूर्ण परिसरात 24 तास बचाव पथकं तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या होडी चालकांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. सर्व होडी चालकांकडे वैध परवाने असण्याची खात्री केली जाणार आहे. नांदेड इथं काल मान्सून 2026 पूर्वतयारीचा भाग म्हणून विष्णुपुरी इथं शोध आणि बचाव कार्याचा सराव घेण्यात आला. निवासी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण आंबेकर यावेळी उपस्थित होते. जमीन खोदून केबल चोरी करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश करत 6 जणांना अटक केली. हे 6 जण हिंगोली आणि परभणी इथले रहिवासी आहेत. या कारवाईत 2 वाहनांसह सुमारे 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जालना जिल्ह्यात टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक विद्यार्थिनी जागेवरच ठार झाली तर दोघी गंभीर जखमी झाल्या. राजूर मार्गावर गुंडेवारी परिसरात काल हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं दिल्लीत काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या IASF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला कालपासून इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. काल पहिल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेला 87 धावांनी पराभूत केलं. दरम्यान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिला सामना उद्या 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारताच्या पी व्ही सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं चिनी तैपेईच्या चीन स्यू यू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. आज उपांत्य फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी 6:15 ते 7:15 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस आहे. धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन क्रीडा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल संध्याकाळी फुलंब्री खुलताबादसह अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यात आडगाव खुर्द इथं शेतातली शेड कोसळून शेतकरी आणि त्याच्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी असलेल्या एका बालकावर छत्रपती संभाजीनगर इथं उपचार सुरू आहेत. दरम्यान विभागात धाराशिव लातूर नांदेड आणि बीड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. एसटी प्रवास सुविधांसाठी येत्या 1 ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक आणि येत्या 21 जूनला नियोजित नीट फेरपरीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटे वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर सकाळचे 7:20 झाली आहेत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

श्रोते हो, आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 भावतरंग, त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 8:40 आणि 9:20, तसंच दुपारी 2:00। आज सकाळी 9:10 प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती आम्ही प्रसारित करू। यामध्ये आपण ऐकू शकाल सायबर इन्शुरन्स याविषयी अशोक अमृतकर यांची मुलाखत। वेळ लक्षात घ्या, सकाळी 9:10 अर्थनीती।

9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 आपण ऐकू शकाल गरिमा हा हिंदी कार्यक्रम. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर योगिता पिंपळे यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 11:05 गाता रहे मेरा दिल माहिती आणि निवेदनावर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम. निवेदन आहे ज्योती नांदेडकर यांचं. मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जाणारे कार्यक्रम असे असतील. दुपारी 12 वनिता मंडळ यामध्ये मागच्या 50 वर्षापासून

असून सेवा भावनेनं संस्कार वर्ग आणि पाळणाघर चालवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. तसंच अथ योगानुशासनम या कार्यक्रमाचा भाग पहिला सहभागी होतील डॉ प्रणोती पिसे. तसंच प्राध्यापक रुपाली वाडेकर यांच्या कविता आपण ऐकू शकाल. 1:05 गीतबहार, 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 युववाणी यामध्ये एआय आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग या विषयावर माहिती. सहभागी होत आहेत शांभवी बांदिवडेकर आणि राज साने. सायंकाळी 6:30 हिंदी कार्यक्रम विविध यामध्ये जीवन के रंग आकाशवाणी के संग. सहभागी होतील कवयित्री नीलम सोवने. रात्री 7:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा आणि रात्री 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती. रात्री 10:00 संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात यूएस प्रसाद यांचं सॅक्सोफोन वादन आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित केला जाईल. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याचविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती, तशीच तत्व आहे ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक

0: रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाहीये की त्याचं कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाहीये. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का ह्यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मागा तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे, आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्या वेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, हा उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली, आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. आप शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाहीये हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाहीये, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय? तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशाप्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, आपल्या राज्य शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदलाचा संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग भरलो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केली आहे ते म्हणजे अति मशागत हलव हलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं, या ठिकाणी अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळतंय आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं, तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
0: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण.

0: शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो ना अगोदर, रासायनाकडे खतं आपण आणली म्हणजे पोषण करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घरजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे अधिष्पर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळे जे पर्याय आहेत ते पोषण करण्यासारखे. जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं. हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचा प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून बुळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचाही मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळी वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतात आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची.
0: ते अगदी म्हणजे हेच आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजे इतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एक तर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळे हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे, म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हाही कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पिष्टी असो किंवा कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
1: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. भावतरंग या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं गीत, संगीतकार यशवंत देव आणि गीतकार मंगेश पाडगावकर.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
1: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 या वर्षी निरोगी वार्धक्यासाठी योग या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी योगाचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम जगभर राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालय आणि हॅबिल्ड हेल्थटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 6:15 ते 7:35 ऑनलाईन योगसत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाद्वारे आयुष मंत्रालयाच्या युट्यूब मंचावर एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी सहभागी होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 1800-315-7008 टोल फ्री क्रमांक परत एकदा ऐका, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करावी. नोंदणीनंतर सहभागींच्या व्हॉट्सअपवर योगसत्राची लिंक पाठवण्यात येईल. लक्षात ठेवा, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रत्येक सहभागीनं स्वतःच्या स्वतंत्र मोबाईल, संगणक किंवा अन्य डिजिटल उपकरणाद्वारे सत्रात सहभागी होणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक नोंदणीकृत उपकरणाची स्वतंत्र गणना केली जाणार आहे. तसंच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून 2026 रोजी देशभर योग संगम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. विविध संस्था, शैक्षणिक आस्थापना, शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे. योग संगम कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी yoga.ayush.gov.in/yoga-sangam या संकेतस्थळाला भेट द्या. चला तर मग निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी योगाचा स्वीकार करूया आणि या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग बनूया. निवेदन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz वर. आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात भावतरंग हा भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार देवदत्त साबळे.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

श्रोतेहो, साधना सरगम यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार प्रभाकर पंडित. याबरोबरच भावतरंग हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते नीस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्चभ्रू गटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं

2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सु युचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.

हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली एनसीआर भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

आपकी कसम या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं हे गीत लिहिलं होतं आनंद बक्षी यांनी. संगीतकार राहुल देव बर्मन. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आई मिलन की बेला या चित्रपटातलं गीत. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आन मिलो सजना या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 9:20 मिनिटांनी आकाशवाणीचं हे

मिनिटांनी. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो सकाळचे 9:11 झाली आहेत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो प्रसारित करत आहोत अर्थनीती हा प्रायोजित कार्यक्रम.
2: श्रोते हो ऐकूया अर्थसाक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत अमृत प्रभा आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर. गर्भसंस्कार, योगा, सौंदर्य, विविध शारीरिक विकार, लहान मुलांचे विकार, मानसिक आजारांवर उपचार देणारे क्लिनिक अमृत प्रभा. संपर्क 91-12-82-28-11.
4: नमस्कार श्रोते हो. श्रोते हो अर्थनीती या कार्यक्रमात मी स्मिता रामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आज आपण जाणून घेणार आहोत सायबर इन्शुरन्स याविषयी आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अशोक अमृतकर सर. अशोक अमृतकर हे गेल्या 40 वर्षांपासून गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. अशोक अमृतकर सर कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
5: नमस्कार
4: सर. आज आपण बघतो की आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे, पण जितकी ऑनलाईन सुविधा वाढत आहे तितकंच सायबर गुन्हेही याच्यामध्ये आपल्याला वाढताना दिसतात. त्यामुळे फक्त जागरूकता नाही तर आर्थिक संरक्षण म्हणून सायबर इन्शुरन्स घेणंही तितकंच गरजेचं झालेलं आहे. तर त्याविषयी आज आपण बोलणारच आहोत, पण यामध्ये मला सुरुवातीला हे जाणून घ्यायचंय की सायबर इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय आहे.
5: सायबर इन्शुरन्स म्हणजे डिजिटल फसवणूक, ऑनलाईन फ्रॉड, हॅकिंग, फिशिंग लिंक, ओटीपी फ्रॉड, यूपीआय स्कॅम आणि डेटा चोरी यामुळे जे आपलं नुकसान होणार आहे त्यापासून संरक्षण मिळवणं म्हणजे सायबर इन्शुरन्स.
4: मग आजच्या काळामध्ये सायबर इन्शुरन्स आवश्यक का झालाय?
5: नक्कीच. आज जवळपास सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत की एका चुकीच्या क्लिकमुळे आपले बँक अकाउंट रिकामे होताना बरेच आपण कंप्लेन ऐकतो. बरेच असे मी माझं स्वतः सोबत तसं झालेलं आहे. हा माझं पॅन अपडेटसाठी मला लिंक आली होती, ती लिंक मी क्लिक केली आणि माझे पैसे गेले. ते माझ्या स्वतःसोबत झालेलं आहे आणि आजच्या काळात ही सगळ्यात मोठी गरज आहे. कारण जसं आपण एक एक पैसा जो मेहनतीने कमवतोय आणि आपल्याला वाटतं आपल्या बँकेत खूप सेफ आहे, आज तो तिथेही सेफ नाही आहे. म्हणजे आपला पैसा आज कुठेच सेफ राहिलेला नाही आहे. जसं आपण घर बनवताना किंवा प्रत्येक रूमला जसं लॉक करतो आणि परत मेन डोअरला 3-3 सेफ्टी दरवाजे लावतो, तसं आज आपल्या पैशांसाठी सुद्धा वेळ आलेली आहे की आपल्या पैशांना सुद्धा आपण कसं इन्शुअर करू शकतो. त्यासाठी हा सायबर इन्शुरन्स म्हणून एक नवीन योजना आलेली आहे जी स्पेशली फक्त ऑनलाईन फ्रॉड जे आहेत प्रत्येक प्रकारचे, मग ते बँकेचं असेल किंवा तुमचा फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम, आता जेवढं काय तुमचे सोशल मीडिया आहेत त्या सगळ्यांसाठी लागू होणार एक सायबर इन्शुरन्स आलेला आहे.
4: आता आपण म्हणालात की सोशल मीडियाच्या द्वारे बऱ्यापैकी हे स्कॅम होत आहेत, तर मग याच्यामध्ये नेमके कोणत्या

0: प्रकाराने आणखीन स्कॅम होतात.
1: हे सोशल मीडियामुळे बरेचसे फ्रॉड झालेले आहेत,
0: हो
1: जसं फिशिंग लिंक आहे, यूपीआय फ्रॉड आहे, ओटीपी फ्रॉड आहे. कारण जस्ट तुम्हाला एक लिंक पाठवली जाते,
0: तेव्हा
1: तुम्हाला काहीतरी विचारलं जातं, मग सांगितलं जातं की एक ओटीपी द्या, आपण न कळत ओटीपी दिला जातो. आणि आता तर असं होऊ लागलं की ओटीपी जरी नाही दिला तरी सुद्धा फ्रॉड होत आहे. तर अशा प्रकारचे फ्रॉड आहेत. सोशल मीडिया अकाउंट आहे, जसं मी आता सांगितलं की सोशल मीडिया आहे, तुमची कोणीतरी ओळख आयडेंटिटी चोरली त्यांनी आणि त्याच्यावर काहीतरी असं काही टाकलं की ज्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होणार आहे, मानसिक नुकसान होणार, तर ते आर्थिक आणि मानसिक नुकसान सुद्धा हे इन्शुरन्स आपल्याला संरक्षण देते. त्यामध्ये अजून एक क्रेडिट कार्ड फ्रॉड आहे, त्यानंतर फेक कस्टमर केअर कॉल आहे. बऱ्याच वेळेस फोन येतात लोकांना का तुमच्या अशा असं ह्या इन्शुरन्स कंपनीकडनं तुम्हाला इतका बोनस मिळणार होता पण तो तुमच्या अकाउंटला अजून जमा झालेला नाही आहे, तर तुम्हाला जर तो हवा असेल तर आम्हाला काही डिटेल्स पाहिजे तर तुम्ही तेवढे डिटेल आम्हाला प्रोव्हाइड करा. तुम्ही जर ते डिटेल प्रोव्हाइड केले तुम्हाला काही मिळण्याच्या ऐवजी तुमच्या अकाउंटमधून पैसे चालले जातात, तर हा फ्रॉड सुद्धा या इन्शुरन्समध्ये कव्हर होतो. त्याच्यापुढे अजून डेटा चोरी, जसं मी बोललो की एखादी मोठी संस्था आहे जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि सगळं काम त्यांचं ऑनलाईन आहे, तर अशा कुठल्या संस्थेचा जर काही डेटा चोरी झाला असेल किंवा करप्ट झाला असेल काही कारणामुळे तर तो सुद्धा या गोष्टीमध्ये कव्हर होतो.
0: मग सायबर इन्शुरन्स घेतल्यावर कोणते फायदे मिळतात? बरं,
1: सायबर इन्शुरन्समुळे आर्थिक नुकसान भरपाई मिळू शकते, तसेच काही पॉलिसीजमध्ये काही पर्टिक्युलर सुविधा आहेत. तुम्हाला फक्त ऑनलाईन फ्रॉड संरक्षण घ्यायचं आहे तुम्ही तेवढंच घ्या, बरेच वेगवेगळे त्याला पर्याय आहेत. त्यानंतर डेटा चोरी, जसं एखादी संस्था सर्व्हिस प्रोव्हाइड करते तर त्यांचा डेटा जर काही चोरी झाला जो महत्वाचा आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परत कस्टमरसाठी, तो डेटा कव्हर करण्यासाठी जो काय खर्च येतो तो खर्च कंपनी बेअर करते किंवा ह्या विम्यामध्ये ते कव्हर होतं. त्यानंतर जसं सोशल मीडिया हॅकिंग कव्हर, जसं मी म्हटलं तुमची ओळख त्यांनी हॅक केलेली आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यासोबत त्यांनी जर काही असं फ्रॉड केला की ज्याच्यामुळे तुम्हाला मानसिक आणि आर्थिक नुकसान होणार आहे, ते मानसिक आणि आर्थिक नुकसान सुद्धा इथे भरून येईल. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही कोर्टात जावं लागलं, काही करावं लागलं, तर त्या कोर्टाची सुद्धा फीस, लिगली फी सगळी ह्या पॉलिसीमध्ये कव्हर आहे. काही गोष्टींसाठी जर आयटी एक्सपर्टची गरज पडत असेल तर ते आयटी एक्सपर्ट सुद्धा ही कंपनी या इन्शुरन्स कव्हर मार्फत पुरवते.
0: मग सामान्य माणसानं सायबर इन्शुरन्स घ्यावा का? बरं,
1: सामान्य माणसाने कव्हर का घ्यावा किंवा घ्यायला पाहिजे का? नक्कीच. पूर्वी फक्त आपण बघितलं की खूप कमी लोक त्याचे ऑनलाईन कामं करायचे किंवा मोठमोठ्या कंपन्या ज्या होत्या त्याच फक्त ऑनलाईन काम करायच्या, परंतु आता आपण जर बघितलं चहावाला सुद्धा त्याच्याकडे सुद्धा ते क्यू आर कोड ठेवलेला आहे. 2 रुपये 5 रुपये लोक सुद्धा फोन पे नाही करतात किंवा यूपीआय नाही करतात. याचा अर्थ काय झाला की आज सगळ्यांच्या हातात जसा ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे हा फ्रॉड होण्याची शक्यता आहेच आहे. म्हणजे हा इन्शुरन्स त्यांनी सुद्धा घ्यायला ज्याच्या प्रमाणात, ज्यांना वाटतं मी फक्त यूपीआयच वापरतो बाकीचं मी सोशल मीडिया वापरतच नाही, तर त्यांनी तेवढ्या पुरता सुद्धा आम्ही त्यांना इन्शुरन्स देऊ शकतो. हा, ते सुद्धा अवेलेबल आहे. तसं आज जर बघितलं आपण विद्यार्थी आहेत, नोकरदार आहेत, गृहिणी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मोबाईल ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे फ्रॉड होण्याची शक्यता 100% आहे. त्या सगळ्यांनी ज्यांच्याकडे मोबाईल आहे सगळ्यांनी हा इन्शुरन्सचा विचार करणं हरकत नाही.
0: सर, आता एखाद्याला सायबर फ्रॉडला सामोरं जावं लागलंच तर त्यानंतर त्यांनी स्वतःचं रक्षण कसं करावं?
1: सायबर फ्रॉड म्हणजे काय असतं की कोणी कॉल करेल, एखादा ओटीपी मागेल किंवा काहीतरी एखादी लिंक आलेली असेल ती आपल्याला अनोळखी असते किंवा असं वाटतं की माझ्या बँकेने पाठवलेली आहे किंवा माझी मी जिथं काम करतोय त्या संस्थेने मला ती पाठवली आहे, ते असं दर्शवलं जातं तिथं. त्याला क्लिक करू नये. जिथं आपलं कन्फर्म होत नाही, कोणीतरी सांगत नाही, आपलं कलिक किंवा जो कोणी ऑफिसमधला आहे किंवा आम्ही तुम्हाला लिंक पाठवली आहे त्याच्यावर तुम्ही काय तर ऍक्शन घ्या. पण जर असं काहीही नसेल आणि कुठली जर लिंक आली असेल शक्यतो ती लिंक ओपन करायची नाही. कुठला ओटीपी जर कोणी मागत असेल आपल्या माहितीच्या पलीकडे जर तो ओटीपी असेल त्याला ओटीपी देऊ नये. क्यू आर कोड स्कॅन करताना काळजी घ्यायची आहे. ज्याला आपण पेमेंट करतो आहे त्याचं नाव आहे का, त्याच्यात आलं आहे का, ते नाव जर आलं असेल तरच ते पुढे पेमेंट प्रोसेस करायचं, नाही तर मग पेमेंट प्रोसेस नाही करायचं. सर, नेट बँकिंग आहे, तुमचं यूपीआयचा पण पासवर्ड आहे, जिथं जिथं तुम्हाला पासवर्ड वापरावा लागतो असा पासवर्ड वापरायचा का जो आपल्या नावाशी वगैरे संबंधित नसेल, आपल्या डेट ऑफ बर्थशी संबंधित असेल. म्हणजे तो असा मजबूत पासवर्ड असला पाहिजे की तो कोणालाही सहज ओपन करता येणार नाही, ही आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर सार्वजनिक वायफाय जे आहे, जिथं सार्वजनिक वायफाय असेल तिथं शक्यतो बँकिंग व्यवहार टाळावेत, म्हणजे करूच नाहीत, तिथेही सुद्धा फ्रॉड होण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि मोबाईल आणि ऍप्स नेहमी अपडेट ठेवावेत. मोबाईल कंपन्यांकडनं जे अपडेट येतात ते अपडेट ठेवावे, कारण त्याच्यामध्ये सिक्युरिटी त्यांनी प्रोव्हाइड केलेली असते मोबाईल इटसेल्फ. तर मोबाईल कंपन्यांकडनं ज्यावेळेस स्वतः अपडेशनसाठी येईल त्याच वेळेस मात्र तो अपडेट व्हायला पाहिजे. आणि संशयास्पद किंवा कुठल्याही कॉलवर किंवा मेसेजवर विश्वास ठेवायचा नाही.
0: सर, मग एखाद्या व्यक्तीचं सोबत जर सायबर फ्रॉड झालाय तर त्या व्यक्तीने नंतर काय करावं? मग
1: तर ती तात्काळ बँकेला माहिती द्यावी जे काय तुमच्यासोबत घडलंय ते, संबंधित कार्ड किंवा यूपीआय ब्लॉक करावे. त्यानंतर सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर अर्जंट कॉल करायचं आहे, त्यांना सगळी माहिती सांगायची असं झालेलं आहे. त्यानंतर अजून एक cybercrime.gov.in cybercrime.gov म्हणजे government.in वर तक्रार द्यावी.

0: तुम्ही जितक्या लवकर ऍक्शन घ्याल तितक्या लवकर तुमचे पैसा सेफ होण्याची शक्यता आहे. विमा कंपनीला सुद्धा त्वरित माहिती द्यावी, वेळेवर कारवाई केल्यास म्हणजे तुमचं होणारं नुकसान कमी होऊ शकतं.
1: सर मग सायबर इन्शुरन्स काय फक्त पैसे चोरी गेलेला असेल तरच उपयोगी पडतं का आणखीनही काही कारणांसाठी?
0: म्हणजे फक्त ऑनलाईन फ्रॉडच याच्यामध्ये कव्हर होणार का? तर तसं नाहीये. ऑनलाईन फ्रॉड कव्हर होईल, डेटा चोरी कव्हर होईल, तुमची ओळख चोरी झालेली आहे जसं सोशल अकाउंट आहे ते जर कोणी हॅक केलेलं आहे त्याच्याने जे काही नुकसान होणार आहे ते सुद्धा आपण कव्हर करू शकतो. त्याच्यामध्ये जेवढे गुन्हे आहेत तेवढ्यासाठी संरक्षण आहे. आता कोणाला किती घ्यायचे तो आपल्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. कोणाला कशाचा युज आहे त्या हिशोबाने त्यांनी तो घ्यावा म्हणजे तेवढा त्यांचा प्रीमियम जाईल. म्हणजे जास्तीचा प्रीमियम द्यायची गरज पडणार नाही.
1: सर मग जाता जाता आता सायबर इन्शुरन्स बद्दल तुम्ही लोकांना काय सांगा?
0: आता मी बऱ्याच वर्षापासून इन्शुरन्समध्ये काम करतोय, जवळजवळ 40 वर्ष झाले. जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा हे आतापर्यंत आम्ही करत आलो आहे. पण जसं जग बदलत चाललंय आणि जसं जग डिजिटल होत चाललंय तर डिजिटल गुन्हे पण वाढत चालले आहे. तर नक्कीच डिजिटल गुन्ह्यांपासून आपल्याला संरक्षण मिळण्यासाठी नक्कीच आपल्याला सायबर सेफ म्हणून जो एक नवीन विमा प्रकार आलेला आहे त्याची आपण नक्कीच माहिती घेऊन आपल्यासाठी गरजेचा विमा घ्यायला पाहिजे.
1: अमृतकर सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना सायबर इन्शुरन्स याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, अर्थनीती या कार्यक्रमात आपल्याला देखील प्रश्न विचारायचा असेल तर आपण या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपला प्रश्न विचारू शकता. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 85-54-93-32-22. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 85-54-93-32-22. या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपण प्रश्न विचारू शकता. कृपया या भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करू नये. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
3: अमृत प्रभा आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर. गर्भसंस्कार, योगा, सौंदर्य, विविध शारीरिक विकार, लहान मुलांचे विकार, मानसिक आजारांवर उपचार देणारे क्लिनिक अमृत प्रभा. संपर्क 91-12-82-28-11.
4: श्रोते हो, अर्थनीती हा प्रायोजित कार्यक्रम आपण आताच ऐकलात. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून तो प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 9:22 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. आज या कार्यक्रमात ऐकूया गीतकार वर्मा मलिक यांची काही चित्रपट गीतं.

श्रोते हो रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार वर्मा मलिक. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आंखो आंखो में या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार वर्मा मलिक.

श्रोते हो, सावन भादो या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं वर्मा मलिक यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार सोनिक ओमी. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 पासून उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया.
1: आपले रिझल्ट तर आला आहे, पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, गीत गुंजन या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया असामी तशी ती या चित्रपटातलं गीत. स्वर आहे अतुल काळे यांचा, गीतकार मंदार चोळकर आणि संगीतकार अमित राज.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं गीत आताच आपण ऐकलं. चित्रपटाचं नाव धो धो पावसातील वन डे मॅच. गीतकार जन्मेजय आणि स्वप्नील, संगीतकार राजेश सावंत. श्रोते हो, गीत गुंजन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया क्षण या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं गीत, गीतकार नितीन आखवे आणि संगीतकार किशोर रानडे.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्री पार्टनर या चित्रपटातलं गीत. गीत आहे अश्विनी शेंडे यांचं आणि संगीतकार निलेश मोहरीर, स्वर आहे मधुश्री यांचा.

श्रोते हो, तुला शिकवीन चांगलाच धडा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार संदीप खरे आणि संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी. या गीताबरोबरच गीतगुंजन हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे. श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा, या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी कार्यक्रम गरिमा.

श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, सकाळचे 11 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या केंद्राचं बातमीपत्र. ऐकूया ठीक केंद्राचं बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या 6 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. भारताचे या दोन्ही देशांशी असलेले संबंध आणखी मजबूत करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांची उद्या फ्रान्सच्या नीस इथं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्यासमवेत बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही नेते भारत फ्रान्स द्विपक्षीय संबंधांच्या सर्व बाबींवर चर्चा करतील आणि भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं एकत्रितपणे उद्घाटन करतील. भारत फ्रान्स आणि इतर देशांच्या प्रमुख नवाचार स्टार्टअप तथा

भारत, फ्रान्स आणि इतर देशांच्या प्रमुख नवाचार स्टार्टअप तथा वेंचर कॅपिटल फंड यांचा या कार्यक्रमात समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत बातचीत करतील. यावेळी दोन्ही देशांच्या परस्पर संबंधावर चर्चा होईल. दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात 16 आणि 17 जून रोजी ते फ्रान्सच्या एव्हिएनमध्ये G7 शिखर संमेलनात सहभागी होतील. या दरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित सहभागी देश तसंच शिखर संमेलनात भाग घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बातचीत करतील. या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात 18 जून रोजी पंतप्रधान मोदी युरोपच्या सर्वात मोठ्या प्रौद्योगिकी आणि स्टार्टअप कार्यक्रम विवाटेक शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी पॅरिसला जातील. विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून ते उत्पादन, अंतराळ, सेमीकंडक्टर्स आणि ड्रोन अशा विविध क्षेत्रात भारताचे युवा आपली छाप पाडत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक प्रसार माध्यमावर यासंबंधी एक संदेश जारी केला आहे. आज भारत जगातील प्रमुख स्टार्टअप केंद्रांपैकी एक बनला आहे आणि यातील अनेक यशाच्या कथा लहान शहर आणि गावांमधील युवा शक्तीनं साकारल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला प्रचंड गौरव मिळवून दिल्याबद्दल तसंच भारत आणि जगाचं भविष्य घडवणाऱ्या विविध क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल त्यांनी या संदेशात तरुणांचं कौतुक केलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील युवा खेळाडूंनी सातत्यानं देशाचा गौरव वाढवला आहे असंही मोदी म्हणाले. एनडीए सरकार गेल्या 12 वर्षांपासून तरुणांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी सातत्यानं काम करत आहे. या काळात भारतीय तरुणांचा आत्मविश्वास वाढला असून त्यामुळे त्यांना आपली स्वप्न आणि आकांक्षा पूर्ण करण्यास मदत झाली आहे असंही पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे. अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रति क्विंटल 1,650 रुपये या दरानं कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे काँग्रेसचे माजी आमदार किसनराव उर्फ कृष्णराव देशमुख यांचं काल निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. 1978 ते 1980 या कालावधीत ते बार्शी मतदारसंघाचे आमदार होते. तुर्कस्थानमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. उद्या 14 तारखेला होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओहोये जिन यांच्याशी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील तेलबिया आणि कडधान्य पिकांचं काढणीनंतर होणारं नुकसान कमी करण्यासाठी तसंच स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध प्रक्रिया युनिट्स आणि गोदामांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र आणि इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तातडीनं सादर करावेत असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वालखेडे यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींनी केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा सक्षम पुरावा आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. हैदराबादमधील डॉ एपीजे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्सचा भाग असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा DRDOने विकसित केलेल्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करताना काल ते बोलत होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा माहिती आणि निवेदनासह सुरेल गीतांचा कार्यक्रम. कसे आहात श्रोते? हो मजेत ना. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी ज्योती नांदेडकर आपलं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत एका छानशा गीतानं.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर 11:05 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

श्रोते हो, अलका यांनिक आणि सोनू निगम यांच्या युगलस्वरातलं गीतकार अनिल पांडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार संदेश शांडिल्य आणि चित्रपटाचं नाव कभी खुशी कभी गम. श्रोते हो, दिसायला मोहक असणारी रंगीत फुलं आपलं लक्ष वेधून घेतात. नाजूक पांढरी परंतु घमघमणारा सुगंध देणारी फुलं आणि त्या फुलातला मकरंद शोषून घेणारी फुलपाखरं ज्याला आवडत नाहीत असा माणूस विरळा. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपण फुलपाखरांविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आणि याच विषयावरची काही सुरेल गीतही ऐकूया.

श्रोते हो, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि संगीतकार विशाल शेखर. श्रोते हो, फुलपाखरांचे विविध रंग आणि त्यांच्या पंखांचा आकार, त्यांची उडण्याची विशिष्ट पद्धत पाहणाऱ्याचं लक्ष वेधून घेते. महाराष्ट्रात फुलपाखरांच्या जवळजवळ 85 जाती आढळतात. इंडियन ब्लू मॉर्मॉन, कॉमन क्रो, कॉमन पामफ्लाय. वाघाच्या अंगावर जसे पट्टे असतात ना, त्या रंगाचा इंडियन स्ट्रिप टायगर, निळी नक्षी असणारा ब्लू टायगर, फुलांच्या पाकळीसारखे मखमली पंख असणारा चॉकलेट पेन्झी, कॉमन जे, कॉमन झेझेबल, अशी काही फुलपाखरं आपल्या आसपासच्या फुलझाडांवर असतात. आणखी माहिती आपण घेणारच आहोत, त्यापूर्वी ऐकूया एक सुंदरसं गीत.

शर्मिली या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार नीरज आणि संगीतकार सचिन देव बर्मन. श्रोते हो, फुलपाखरांचं आयुष्य फार कमी असतं. काही फुलपाखरं 2 ते 4 आठवडे जगतात तर काही 2 ते 2.5 महिने जगतात. अंडी, अळी, कोश आणि शेवटी प्रौढ फुलपाखरू अशा त्यांच्या 4 अवस्था असतात. फुलपाखरं ही हवामानातील आणि पर्यावरणातील बदलांबाबत फारच संवेदनशील असतात. एक प्रकारे ती आपल्या परिसंस्थेचा आरोग्याच्या निदर्शक असतात. म्हणा ना, आपण झाडं वेली तसंच जंगलं राखली तरच फुलपाखरं टिकतील. आजच्या काय तारा हे मेरा दिल या कार्यक्रमात आपण जाणून घेतोय फुलपाखरांविषयी माहिती. आता ऐकूया याच विषयावरचं एक मस्त गीत.

विशिष्ट अशा झाडांवरच अंडी घालतात. कढीपत्त्याचं झाड किंवा कागदी लिंबाच्या झाडावर आपल्या हवामानातली फुलपाखरं अंडी घालतात. सुरवंटांना वाढीसाठी या झाडांची पानं पोषक ठरतात. फुलपाखरांविषयी अधिक सांगायचं तर वातावरणात थोडासा बदल झाला तर किंवा कोणत्याही कारणामुळे आवश्यक वनस्पती नष्ट झाल्या तर त्या त्या प्रजातींची संख्या कमी होते. आणखी एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे फुलपाखरं ही शीतरक्त कीटक आहेत, म्हणजे त्यांच्या शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानावर अवलंबून असतं. म्हणूनच तापमानातील बदल, ऊन पाऊस, हवेतील आर्द्रता या सर्वाचा परिणाम त्यांच्या हालचालींवर तसंच संख्यावाढीवर होत असतो. ऐकूया याविषयी आणखीन एक गीत.

श्रोते हो, शारदा यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. चित्रपटाचं नाव सूरज आणि संगीतकार होते शंकर जयकिशन. श्रोते हो, निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन झालं तरच फुलपाखरांच्या विविध प्रजातींचं तसंच भुंग्यासारख्या इतर कीटकांचं संवर्धन होऊ शकतं. त्यासाठी पर्यावरणाचं संतुलन

श्रोते हो, प्रेम रोग या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार पंडित नरेंद्र शर्मा आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण फुलपाखरांविषयी काही माहिती जाणून घेत आहोत. काही फुलपाखरांचा आकार गुलाबाच्या छोट्याशा पाकळी एवढा असतो, तर काही तळहाता एवढी मोठी असतात. फुलपाखरांचं अन्न म्हणजे फुलातला मध. त्यांच्या तोंडाच्या जागी स्ट्रॉ सारखी एक लांब सोंड असते. त्याच्या सहाय्यानं फुलपाखरं फुलातला मध किंवा पिकलेल्या मऊ फळातला रस शोषून घेतात. फुलपाखरांच्या अंड्यामधून बाहेर पडणारी सुवंट मात्र झाडांची पानं फुलं तसंच बारीक डहाळ्या कुरतडून खातात. फुलपाखरं आपल्या परिसंस्थेतील अन्न साखळीमधला एक महत्वाचा दुवा आहेत. याशिवाय फुलांचं परागीभवन ही प्रक्रिया साधण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. आणखी मनोरंजक माहिती आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गीत.

श्रोते हो, फुलपाखरांविषयी एक अतिशय चकित करणारी गोष्ट आता आपण जाणून घेणार आहोत. निसर्गानं बहुतेक सर्व प्राण्यांना स्वसंरक्षणासाठी काही ना काही शस्त्र दिलेलं आहे. उदाहरणार्थ विंचवांना नांगी किंवा मधमाशांना टंख असतात. फुलपाखरांजवळ मात्र असं काहीही जैविक शस्त्र नाही. तेव्हा स्वसंरक्षणासाठी ते वेगवेगळ्या कृत्या वापरतात. कॉमन मॉर्मॉन या शहरातील बागांमध्येही सहजपणे आढळणाऱ्या फुलपाखराच्या मादीमध्ये नैसर्गिकरित्या अनुवंशिकपणे काही बदल घडवले गेले. उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर नैसर्गिक निवडीद्वारे काही फुलपाखरांच्या अळ्या म्हणजे सुरवंट विषारी वनस्पतींवर वाढतात आणि पुढे त्यांच्या शिकाऱ्याने म्हणजेच एखाद्या पक्षाने किंवा प्राण्याने त्यांना खाल्लं तर त्यांना गरगरतं किंवा उलटी होते किंवा चक्कर येते. त्यामुळे ते शिकारी त्या फुलपाखराच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे त्या जातीची इतर फुलपाखरं वाचतात. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे काही फुलपाखरांच्या माद्या अशा विषारी म्हणजे न खाण्यायोग्य फुलपाखराची नक्कल करतात, छद्मवेश धारण करतात आणि त्याला शिकारी पक्षी किंवा प्राणी फसतात. आहे की नाही गंमत? निसर्गात अशा कितीतरी विस्मयकारी करामती दडलेल्या असतात. याच विषयावरचा ऐकूया एक छानसं गीत.

श्रोते हो, आज सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार, राजकारणी आणि सिने दिग्दर्शक प्र के अत्रे यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक अग्रणी नेते होते. त्यांच्या अमोघ आणि प्रभावी वक्तृत्वानं अवघ्या महाराष्ट्राला मोहिनी घातली होती. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णकमळ मिळालं होतं. त्यांनी मराठा नावाचं दैनिक आणि नवयुग नावाचं साप्ताहिक दीर्घकाळ चालवलं. या माध्यमातून त्यांनी आपली धारधार लेखणी परजली. अतिशय स्पष्ट वक्ता, धोरणी आणि राजकारणी म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या अद्भूत अशा लेखन आणि भाषण कौशल्याचा गौरव करताना तत्कालीन राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांना रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र, अर्थात महाराष्ट्राचा लढवय्या लेखक असं संबोधलं होतं. अशा या महान लेखक, पत्रकार, कवी, सिनेदिग्दर्शक आणि लढवय्या नेत्याला आदरांजली. ऐकूया त्यांच्या श्यामची आई या चित्रपटातलं त्यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत.

श्रोते हो, श्यामची आई या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार प्रल्हाद केशव अत्रे आणि संगीतकार वसंत देसाई. श्रोते हो, याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. मी ज्योती नांदेडकर आपला निरोप घेते. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आमच्या फोन फरमाईश या कार्यक्रमात नक्की कळवा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, आता 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. ऐकूया काही क्षणातच वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम.

प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदरमोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
1: नमस्कार.
0: मालुताई, पाळणाघराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना.
1: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत. आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं. आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती. ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली. त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
0: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते, मुलं येत राहतात, तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
1: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची. मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
0: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
1: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला, 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालला होता, पालक पापड. तर इतकं छान विक्री व्हायची, परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन. आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने, म्हणजे कानातले, गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला. 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
0: आताही तुमचा पाळणा

0: घर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे.
1: दोन्ही सुरू आहेत.
0: काय काय असतं बरं?
1: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मीही पाळणाघर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं. म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात दोन दोन बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असं माझं पाळणाघर जेव्हा सुरू झालं तेव्हा मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले. त्यातून
0: ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
1: सुरू झालं.
0: हे सगळं आता सुरू आहे.
1: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो. दर रविवारी मोठी भावंड येतात आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गावाला जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
0: मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
1: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाईपर्यंत म्हणजे 5:30 पर्यंत मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
0: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
1: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा शिकणारी पण मुलं आहेत. म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते म्हणजे मुलांनी हातवारे करून गाणी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, उभं आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत. म्हणजे मुलांना अक्षर पाठीवर लिहिले जातात, अक्षर शिकवली जातात. अक्षर 4 ते 5 वयोगट आमचा 6 वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
0: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
1: पूर्ण.
0: आणि उत्सव पण तुमच्या
1: वेगळे होय,
0: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
1: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ दिवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाची हौस झाली, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण, खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगड बकड बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं बा उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच सध्याकडे सांगत गेली उद्या होळी आहे. आणखीन काकी म्हणाल्या की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपलं तोडून हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाबा, विचारूया की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का? म्हटलं हे बघा, एकदा का मुलांना वेडवाकडं कसं जोरजोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं बघायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं, म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचं शास्त्र सुद्धा अभ्यास आहे आमचा, आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्नीस अर्पण करीत

0: आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही, आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात, आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी, आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
0: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडे, त्या पालखीत पावलं असतात, पावलांची आधी पूजा होते, आणि पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत, आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो, नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात, आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालक सुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात, काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते, आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते, तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो, आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात, आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो, म्हणून पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं, म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत, तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही, आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं, म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी, त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय, अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक,
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो, आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळ्या पालकांनी पण यायचं असतं, माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात, आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन, आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर, तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे, तर काय सांगा समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा आहेत की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयांनी सुद्धा टीव्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे वागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा, आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं काम ही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपडी असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे, लमान तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो,
1: संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय,
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते, तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो, त्याचा स्वतःचा जो काही उद्योग तरी सुरू करतो, त्याला आम्ही इलेक्ट्रिक

0: इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण
1: आहे. या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल.
0: आपण असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला ही मुलं बघितली.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणाघर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणाघरात आज 100+ मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे, आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो. वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे, आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95 वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली एमएची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणं भांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता, हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील विसरल फॅट कमी होते. उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ऍक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप

लागत असतं. याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही. आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी ना दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं, इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही, आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी.

यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच, तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या, जनन मरण हे अविरत आहे, जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे, जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाणशी दोरी, अन्य काय ते नेणे, सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील। मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला। ही आपली आपली प्रेमाची परिभाषा, की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं। मीठ पाण्यात विरणे, साखरेचे विरघळणे, समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे। प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण। कल्पना सहवासाच्या, वेदना विरह व्यथेच्या, प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे। प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची, अनंताचा पथ आहे। व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता, प्रेम ते गीत आहे। शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही, देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे। प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे। सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे, तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी, देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी, बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला, पोसले किती वृक्षांना तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले, किती पांथस्थ किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी, मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा, तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला, काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील, की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा, पण कधी तळ्याच्या हृदयी पाहुनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन विचारा उरला, की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात, या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्याने ही संपून जावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्याने ही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी, आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी, आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे

ओढून कुठे नव्याने जगता येते, नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। सुख असते का अजूनही काही, आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही, आत्मतृप्तीहून भिन्न असेही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती, कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं, तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं, घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं। महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही, इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून, इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही, चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी, चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी, काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी, सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी। घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो, काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो, मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं, सोनं तेवढंच कसाला उरतं, किटाळते ते झडून जातं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं, आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच, आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं, छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे, जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो, जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे, तोच आशय मांडणारी ही माझी कविता। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे, मथन म्हणजे मंथन। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य।

0: आहे की पंखा तबळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. की पंखा तबळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले. मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला. पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारत कुणाला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले. भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले. की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे. की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविन कसा जाऊ परतून. की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविन कसा जाऊ परतून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून. मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले. मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले. जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे. नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे.
1: प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि

भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला वरद आला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. मी विष्णू खनके आपलं स्वागत करतो. श्रोते हो, यानंतर 1:00 आमच्या केंद्राचं बातमीपत्र आणि 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या 6 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी मोदी म्हणाले की सामरिक दृष्टिकोनातून फ्रान्स भारतासाठी विशेष महत्वाचा आहे. भारत आणि फ्रान्समधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. मोदी उद्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत इंडिया इनोव्हेट समिटचं उद्घाटन करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असून योगाचा प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं उद्या 14 तारखेला ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. हे योग सत्र सकाळी 6:15 ते 7:35 या कालावधीत होणार असून या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निःशुल्क क्रमांक 1800-315-7008 यावर मिस्ड कॉल देऊन पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे. धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी, खेळाडू तसंच शाळा, महाविद्यालय आणि शासकीय तसंच खासगी आस्थापनांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन

क्रीडा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका अपघातात 7 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना इथले रहिवासी सुशील गाडगे हे पत्नी आणि आपल्या 3 मुलांसह मुंबईहून जालन्याकडे प्रवास करत होते. ते खासगी ट्रॅव्हल्सनं समृद्धी महामार्गावरून येत असताना

हा मार्गावरून येत असताना टोल नाक्यापूर्वी काही अंतरावर ट्रॅव्हल्समधून उतरले. गाडगे कुटुंबीय महामार्गावर उभे असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकनं त्यांना धडक दिली. या अपघातात गौरी सुशील गाडगे हिचा जागीच मृत्यू झाला तर सुशील गाडगे यांची पत्नी आणि दोन मुलं जखमी झाली आहेत. बीड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मापुरी इथं एका घरावर छापा टाकून 20 किलो 340 ग्रॅम वजनाचा सुमारे 9,77,320 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीची मशागत करताना रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील साळेगावमधील 32 वर्षीय शेतकरी मंगेश बाबूराव टोपे यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. लातूर इथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 10 दिवसांपूर्वी शेतात रोटाव्हेटर सुरू असताना त्यात अडकलेला ठिबक सिंचनाचा पाईप काढण्याचा प्रयत्न करत असताना ते थेट फिरत्या रोटाव्हेटरच्या पात्यांवर पडून गंभीर जखमी झाले होते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी 7-12 उतार्याची अट प्रशासनानं रद्द केली असून केवळ आधार कार्डवर आता खत मिळणार आहे. सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ आधार कार्डाच्या आधारे युरिया वितरण करण्यात येत होतं, मात्र अशा पद्धतीनं खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता होती. त्यानंतर प्रशासनानं आधार कार्डसोबत 7-12 उतारा सादर करणं बंधनकारक केलं होतं, मात्र अनेक शेतकऱ्यांना 7-12 उतारा सादर करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सुधारित आदेश जारी करत 7-12 उतार्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला. आसाममधील जोरहाट इथल्या रौरिया विमानतळावर आज भारतीय हवाई दलाचं AN-32 हे विमान कोसळलं. सूत्रांच्या माहितीनुसार विमान नियोजित धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरण्यात अपयशी ठरलं आणि ते गवताळ आसमान भागावर उतरलं. उतरताना मोठा स्फोट झाल्यानंतर विमानाला आग लागली आणि त्याचे 2 तुकडे झाले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान खेळल्या जाणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज धरमशाला इथं होणार आहे. दुपारी 1:30 या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतील इतर 2 सामने लखनौ आणि चेन्नई इथं होणार आहेत. अमेरिकेनं फिफा विश्वचषक सामन्यात पॅराग्वेला 4-1 पराभूत करून विजयी सुरुवात केली. कॅलिफोर्नियातील सोफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्ट्रायकर फोलारिन बालोगुननं सामन्याच्या पहिल्या सत्रात 2 गोल केले. पॅराग्वेसाठी बदली फुटबॉलपटू मॉरेसिओने 1 गोल केला. या गटातील दुसरा सामना आता तुर्कस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेतल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं बोस्नियाशी 1-1 अशी बरोबरी साधली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मितवा या चित्रपटातील सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर नभोनाट्य ती विमुक्ता.

0: अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले, श्रेया घोषाल यांनी. आणि चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

बाई पण भारी देवा या चित्रपटातील साईप्रसाद निंबाळकर यांनी गायलेलं वलय मालगुंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साई पियुष यांचं. श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.

कुटुंब या चित्रपटातील रूपकुमार राठोड आणि बेला शिंदे यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अभिजित कवठाळकर यांचं. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजेवाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी

व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 पेक्षा जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली.
काँगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू

0: झाला. काँगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. DRDOच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सह प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत 1 मे पासून शहरभर चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम राबवली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवण्यासाठी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रे तैनात करण्यात आली होती. या यंत्रांच्या सहाय्याने घटनास्थळीच चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पियुष तिवारी यांच्या हस्ते या यंत्रांचे उद्घाटन करण्यात आले. सेवा सदन विद्यालय कोराडी कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संस्कृती, शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी या मर्दानी खेळाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. खेळाडूंना नोकरी, विमा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक आणि विधानभवन परिसरात विदर्भ समर्थकांनी

0: यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आकाशात काळे फुगे सोडत निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. खासदार क्रीडा महोत्सव 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला. वाढते तापमान लक्षात घेऊन सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईटच्या प्रकाशात घेण्यात आल्या तर हॉकीसारख्या काही स्पर्धा सकाळी आयोजित करण्यात आल्या. या निर्णयामुळे खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळाला आणि स्पर्धा अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या शिबिरात कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या तामसवाडा मॉडेलची देशभरात दखल घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून 20 मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात आला होता. नागपुरात औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती तर नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. व्हरायटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्व नागपूरमधील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जैव वायू निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातील पहिला सीबीजी प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दररोज सुमारे 28 टन सीबीजी गॅस तसेच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: नागपूर जिल्हा वार्तापत्र आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 1:45 आणि 22 सेकंद झाली आहेत.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत सी रामचंद्र यांचं होतं. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 1:50 उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण वो फिर आएगी या चित्रपटातील अमित कुमार आणि एस जानकी यांच्या स्वरातील आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकलं. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नगीना या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण सूर्या या चित्रपटातील मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील लक्ष्मीकांत पेराळे यांनी संगीतबद्ध केलेलं संतोष आनंद यांचं गीत ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पोलीस पब्लिक या चित्रपटातील लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या स्वरातील राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं असद भोपाली यांचं गीत.

पोलीस पब्लिक या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं, स्वर लता मंगेशकर आणि अमित कुमार यांचे. श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. ठीक 2:30 पासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: लता मंगेशकर की आवाज में आरजू फिल्म का गीत आपने सुना। हसरत जयपुरी के बोलते संगीत शंकर जयकिशन का था।
1: जिनके बांसुरी की मधुर तान से मन का हर कोना झंकृत हो उठता है, जिनकी उंगलियों के स्पर्श से बांसुरी गुनगुनाने लगती है, जिनकी साधना ने बांसुरी को विश्व मंच पर एक नई पहचान दी।
2: दरबारी के गंधार के आंदोलन में ऐसा लगता है कि बादल उमड़ घुमड़ रहे हैं मगर बरस नहीं रहे हैं। वो जो घुटन है, उस घुटन को दरबारी के गंधार में जब तक न लाया जाए, वो आप कह सकते हैं कि मैंने उस पे मेहनत किया।
1: जिनकी हर प्रस्तुति श्रोताओं को सुरों के अलौकिक संसार में ले जाती है, पद्मश्री पंडित रोनू मजूमदार, संगीत सरिता, नई श्रृंखला, शास्त्रीय संगीत, फिल्म संगीत और लोक संगीत में बांसुरी की भूमिका 1 जुलाई से सुबह और शाम 6:45 सिर्फ विविध भारती पर।
3: प्रधानमंत्री फ्रांस आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन, आणि राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। आणि आता बातम्या विस्तृतपणे। एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली। एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले। एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे। शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले। बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल। दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषे

ची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या

योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% (80.2%) झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरुपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहा.

पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलीसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलीसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतेऱ्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत 9वा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, ठीक 5:30 युववाणी हा युवकांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सकाळचे 5:30 वाजत आहेत. आता ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये ऐकूया एआय आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: फ्रेंड्स, युववाणीमध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ, मी लॅपटॉप आणलाय. हे बघ, मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, AI फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हा, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईनसाठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता AI मुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ, ऍट अ सिंगल क्लिक कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, AI मुळे कोणीही चित्र तयार करू शकेल, पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो, तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने, माझ्या भावनेतून आलेला असतो. आता AI मध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
0: हा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. AI सुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
1: अगं, पण फोटोग्राफी आणि AI मध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते, तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे AI करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंगचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करत, आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतच ना.
0: मुद्दा गंभीर आहे खरा.
1: मग
0: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
1: मग
0: पण तू जरा AI चा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
1: म्हणजे
0: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल, तर तू त्यासाठी AI वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच AI तुझा असिस्टंट बनू शकतो.
1: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून AI ला वापरणं ठीक आहे, पण रोहिणी, मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल, तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
0: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्य काळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग्स स्वतः बनवले जायचे, ते आजही खासच आहेत.

0: कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. AI हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
1: हा अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते ह्या AIच्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनत. कळलं ना तुला मला काय म्हणायचंय?
0: अगदी बरोबर बोललास अमित. AI परफेक्ट आहे पण माणूस युनिक आहे. AI परफेक्ट जरी असला तरी AI ला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
1: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण AI मुळे कला क्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे बघ. नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा AI कडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्समध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
0: बरोबर.
1: 100 पेक्षा अधिकांचे काम फक्त एकटा AI मुळे होते. मग बाकीच्यांच्या कलेला संधी कशी मिळणार? AI हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण AI वर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
0: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर AI तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि AIच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढं शिकून चालणार नाही तर AI कडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
1: स्वरूप बदलतं हे ठीक आहे पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
0: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
1: म्हणजे
0: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना AIच्या मदतीने जगासमोर आणू शकेल. AIने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
1: म्हणजे तू म्हणतेस की AI कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
0: हा
1: हा विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय बघ. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात त्यामुळे ते AIचा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
0: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना AIचा तोचतोचपणा जाणवेल, AI एकाच डेटावर काम करतं ते कधी नवीन नव्हतंच किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
1: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
0: तेच ना. AI जुन्या डेटावर शिकतो

0: आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख हे AI स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
1: बरोबर. म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती AI मध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते बो.
0: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हास वर पेंटिंग कर आणि मी AI च्या मदतीने एक डिजिटल अॅनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
1: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग. वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
0: हा हा, चल चल. खरच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी AI चं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

फ्रेंड्स, युववाणीमध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजाशिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्येक

प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि अक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 मध्ये ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात. यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगाचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी ऐकला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया उद्याच्या युववाणी कार्यक्रमाविषयी एक निवेदन.
1: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला, आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले, त्या माध्यमातून
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत। 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून, तसेच 6:10 आपण ऐकाल आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र।

0: आणि पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस सिरसेचा नवा राष्ट्रीय विक्रम. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गासाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एक तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले होते. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळस्तरीय परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्ष ही विश्वास विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्षे ठरली असून देशानं नवी अर्थव्यवस्था आणि आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज अहिल्यानगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान नागपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेत विकास विश्वास आणि जनकल्याण या त्रिसूत्रीच्या आधारावर नवभारताची पायाभरणी झाल्याचं सांगितलं. सांगली इथं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या काळात देशाचा चेहरा मोहरा बदलला असून सरकारवर लोकांचा अढळ विश्वास असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काँग्रेस पक्षात विलीनीकरणाची शक्यता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावली आहे. त्या आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं सांगत यासंदर्भातील माहिती आपल्याला प्रसारमाध्यमातूनच मिळाल्याचं त्या म्हणाल्या. सरकारने शेतकरी समस्यांबाबत अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत सरकारने राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं आवाहन सुळे यांनी यावेळी केलं. आध्यात्मिक पर्यटन हे भारतीय संस्कृती तसंच जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असल्याचं केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी म्हटलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं विशेष परिषद आज पार पडली. या परिषदेत भुवनेश कुमार बोलत होते. या परिषदेत देशभरातील 300 अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता असल्याचं भुवनेश कुमार यांनी यावेळी सांगितलं. ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारामध्ये महाराष्ट्र पंचायती राज विभागाशी संबंधित 2 उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत तसंच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा यात समावेश आहे. कडेपूर ग्रामपंचायतीला सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम या श्रेणीमध्ये तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ई आरोग्य धमनी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा उद्या 14 जूनला मुंबईत माटुंगा इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात होणार आहे. रंगकर्मी कलाकार आणि नाट्यसेवकांच्या गौरवासोबतच यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. स्वरस्वामिनी आशा भोसले यांना आदरांजली म्हणून मर्मबंधातली ठेवही या विशेष नाट्यसंगीत कार्यक्रमाचं आयोजनही या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: योग ही भारतानं जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी असून योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचं प्रतिपादन पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पार्श्वभूमीवर

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. केंद्रीय विद्यालय संघटनेकडून 6वी तसंच 9वीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता सुप्रिया सुळे यांनी फेटाळली. ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला 2 सुवर्ण पुरस्कार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं रस्ता अपघातात 3 जणांचा मृत्यू.

0: पृथ्वीवर सर्व देशांच्या महावाणिज्यदूत आणि मानद वाणिज्यदूतांसाठीच्या विशेष योग सत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राजशिष्टाचार विभाग आणि मुंबईतली कैवलधाम योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं घेतलेलं हे विशेष सत्र उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नांदेडच्या श्रेयस मार्कंडेय यांचा आज जिल्हा प्रशासन नांदेड तसंच जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात आज झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. बाबरगाव फाटा परिसरात कंटेनर दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकी चालक तसंच कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ माधवी खोडे चौरे यांनी दिले आहेत. नांदेड इथं आज झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. निवडणूक कर्तव्य बजावताना समाज माध्यमाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक तसंच जबाबदारीने करावा अशी सूचना डॉ चौरे यांनी केली. इंडियन ॲथलेटिक्स सिरीज स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यांना आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13:27 हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13:41 स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस यावर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा 22-20, 21-12 असा सरळ 2 गेममध्ये पराभव केला. या स्पर्धेत इतर भारतीय खेळाडूंचं आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी रिकर्व प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. तुर्कस्तानात अंटालया इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत भारतीय जोडीचा सामना कोरियाच्या जोडीसोबत होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला आजपासून सुरुवात झाली. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होत आहे. दरम्यान भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे विलंब झाल्यानं हा सामना प्रत्येकी 25 षटकांचा करण्यात आला आहे. ताजी बातमी मिळाली तेव्हा अफगाणिस्तानच्या 3 षटकात 2 बाद 17 धावा झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून तिथं 3 गावं आणि 1 वाडीला 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यापैकी अहमदपूर तालुक्यात 52, औसा 35, जळकोट 15, निलंगा 13, उदगीर 11, रेणापूर 8, चाकूर 5, शिरूर अनंतपाळ 6 तर लातूर आणि देवणी तालुक्यात प्रत्येकी 3 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील 174 गावं आणि 480 वाड्या मिळून 654 ठिकाणी 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यानं हवामान विभागानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय विद्यालय संघटनेकडून 6वी तसंच 9वीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता सुप्रिया सुळे यांनी फेटाळली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं रस्ता अपघातात 3 जणांचा मृत्यू आणि पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजस सिरसेचा नवा राष्ट्रीय विक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: वाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य फ्रांस स्लोवाकिया देशयोः 6-दिवसीय यात्रायै प्रस्थितः.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी कार्यक्रम विविधा. यामध्ये ऐकूया जीवन के रंग आकाशवाणी के संग. कवयित्री आहेत नीलम सोमाणी.

0: आताच आपण हिंदी कार्यक्रम विविध या अंतर्गत जीवन के रंग आकाशवाणी के संग हा कवयित्री नीलम सोमाणी यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकला. सादर करते होते राजकुमार भारती. यानंतरची उद्घोषणा लगेचच संध्याकाळचे 6:52 होत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी यानंतर ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचंय ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
2: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
3: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
2: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12-1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
4: दोन 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे.

0: निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड चा जरूर उपयोग करा।
2: हाय, मी शर्वरी।
3: नमस्कार, मी रोहित।
4: मी सुखदा।
2: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
3: आम्ही चर्चा करतो,
4: आम्ही गप्पाही मारतो,
2: आम्ही मजा मस्तीही करतो,
3: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
2: आपुलकी आधार
3: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात।

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये

विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी

सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:12 होतात. ऐकूया एक गीत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल

0: वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरंतर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला, दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्या 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5° वर किंवा खाली हे न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5° वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला लानिन स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एलनिनोची स्थिती असते त्यावर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती लानिनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये लानिनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष लानिनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एलनिनोची स्थिती तयार होणार आहे. आता जूनमध्ये ती तयार होईल असं सांगितलं जातं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एलनिनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एलनिनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एलनिनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार आहे याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही. आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे? तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवीत की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो. आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामान शास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा

0: मी अगदी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होत आहे. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील की आपल्यापर्यंत येणार नाही, पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या एमजीओची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे एमजीओचं क्षेत्र भारतीय उपखंडावर किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसते, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचंय, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचाय आणि आपलं उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचंय. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशीरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते, तसेच तापमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले, जे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो, त्या कमी पाण्याची पिकं म्हणतो, ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपल्याला रब्बी पीक लावता येईल आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारं पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नकोत. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळी उपाययोजना करा आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल.

0: रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळं इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
0: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय. कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत, इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे. तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली, मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे. जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रबी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बेहेरिया बेसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

शेतशिवार हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात कोरडवाहू शेतीसाठी मूलस्थानी जलसंधारणाच्या पद्धती आणि महत्व. याविषयी डॉक्टर मधुकर मोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी कोरडवाहू संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दिलेली माहिती.
1: कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारण

साधारण पद्धती आणि त्यांचं जे महत्व आहे याविषयी माहिती सांगणार आहे. कोरडवाहू शेतीमध्ये पीक लागवडीच्या कालावधीत पुरेसा ओलावा उपलब्ध राहण्यासाठी जमिनीच्या गुणधर्मानुसार पडणाऱ्या पावसाचे संपूर्ण संधारण करणे आणि जमिनीतील ओलाव्याचा कार्यक्षम वापर करून पीक उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीमध्ये पावसाचा थेंब ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी तो मुरविणे यास मूलस्थानी जलसंधारण असे म्हणतात. यामुळे जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. मूलस्थानी जलसंधारणाच्या विविध पद्धती अवलंब केल्यास पावसाच्या पाण्याचे योग्यरित्या संधारण होऊन कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होते. मुख्यतः ज्या मूलस्थानी जलसंधारण पद्धती आहेत त्यामध्ये समपातळी मशागत आणि पेरणी, त्याला आपण कंटूर कल्टिव्हेशन आणि कंटूर सोईंग असेही म्हणतो. उंच सकल जमिनीमध्ये पावसाचे पाणी सकल भागात जमा होते तर उंच भागात पाणी कमी मुरल्यामुळे ओलाव्याची कमतरता भासते. उतारावरील शेतामध्ये पावसाचे पाणी जागीच न मुरता वाहून जाते व सोबत माती वाहून नेते, त्यामुळे पीक उत्पादनात घट येते. समपातळी मशागत आणि पेरणी केल्यास उतारास आडवे असंख्य असे मातीचे वरंभे तयार होतात. त्यानंतर केलेल्या अंतर मशागतीमुळे ते मजबूत होतात. या वरंभ्यामुळे पावसाचे पाणी उतारावरून वाहून न जाता ते दोन वरंभ्याच्या दरम्यान पसरते आणि जमिनीत सारख्या प्रमाणात मुरते. त्यामुळे समप्रमाणात ओलावा मिळून पिकांची एकसारखी वाढ होते. तसेच जमिनीच्या उतारास आडवी पेरणी केल्यास अपदहावाचे प्रमाण अतिशय कमी होते. कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत उतारास आडवी पेरणी अतिशय फायदेशीर आहे. दुसरी जी मूलस्थानी जलसंधारणाची पद्धती आहे त्यामध्ये जैविक बांध ही पद्धती आहे. आपल्या क्षेत्राच्या समपातळी रेषेवर सर्वसाधारणपणे मातीच्या बांधाच्या अर्ध्या अंतरावर वनस्पतीच्या निर्माण केलेल्या ओळीतील अडथळ्याला जैविक बांध असे म्हणतात. जैविक बांध निर्माण करण्यासाठी खस गवत, गिरीपुष्प, सुबाबूळ अशा झुडूपवर्गीय उत्पादक वनस्पती किंवा चराऊ गवताचा उपयोग करता येतो. यासाठी साधारणतः 25 ते 30 मीटर अंतरावर 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावरील दोन ओळीमध्ये निवड केलेल्या वनस्पतींची पावसाळ्यात लागवड करावी. वनस्पतींच्या प्रकारानुसार 1 ते 2 वर्षात बांध निर्माण होतो. वेळोवेळी छाटणी करून बांधाची उंची व रुंदी ही साधारणपणे 30 ते 40 सेंटीमीटर राखावी. जैविक बांधाच्या वृक्षाची छाटणी केल्यानंतर ते पिकामध्ये आच्छादनाकरिता, सेंद्रिय अन्नद्रव्याचा स्रोत म्हणून अथवा जनावरांच्या चाऱ्याकरिता उपयोगात येतात. जैविक बांधामध्ये खस गवताचा प्रकार तसेच सर्व प्रकारच्या मृदू हवामानविषयक क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षम आहे. त्यानंतर जे दुसरी जी महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे डेड फोरो किंवा मृतसरी. तर शेतीमध्ये मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर जमिनीच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटर अंतरावर उताराला आडवी सरी काढावी. शेताच्या उताराप्रमाणे 5 ते 10 मीटर अंतरावर 40 ते 45 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बळीराम नांगराने किंवा कोळपाने पेरणीपूर्वी काढणे गरजेचे आहे. तर या सऱ्यांना साधारणपणे 0.2 ते 0.4% उतार दिल्यास अतिपर्जन्यमानाच्या परिस्थितीत जास्तीचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठीही त्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. दोन सऱ्यांच्या क्षेत्रात जे पावसाचं पाणी साचून मुरतं त्यामुळे पिकांना दीर्घकाळ ओलावा उपलब्ध होतो आणि परिणामी पीक उत्पादनात भर पडते. तर या सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखणे गरजेचे आहे. यानंतरची जी महत्वाची पद्धत आहे ती म्हणजे उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे. तर आपली विविध खरीपाची पिकाची पेरणी झाल्यानंतर आणि साधारणपणे पहिली आंतर मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीनंतर साधारणपणे 40 ते 45 दिवसांनी उभ्या पिकात 2 किंवा 4 ओळीनंतर बळीराम नांगराने किंवा कोळप्याने सरी काढणे गरजेचे आहे. यामुळे दोन सऱ्यांच्या क्षेत्रातील पाणी सरीत साचून मुरले जाते. तर यासाठी पिकाची पेरणी ही उतारास आडवी करणे खूप गरजेचे आहे. कापूस, तूर या पिकामध्ये 2 ओळीनंतर तर ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांमध्ये 4 ओळीनंतर सरी पाडणे गरजेचे आहे. यानंतर महत्वाची जी पद्धत आहे ती म्हणजे रुंद वरंभा सरी पद्धत. विशेषतः भारी जमिनीमध्ये म्हणजे काळ्या जमिनीमध्ये जलसंधारण आणि निचऱ्याच्या दृष्टीने ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. पिकाच्या ओळीनुसार आपल्याला वरंभ्याची रुंदी ठरविता येते. वरंभ्याच्या दोन्ही बाजूस बैलचलित नांगराने किंवा कोळप्याच्या सहाय्याने शेतास उतारास आडव्या सऱ्या काढल्या जातात. रुंद वरंभ

0: आंब्यावर पिकाची ओळीत पेरणी करता येते. जास्त पर्जन्यमानाच्या क्षेत्रातील तसेच कमी पाणी मुरण्याचा वेग असलेल्या जमिनीत सऱ्यांना 1.1 ते 3% इतका उतार देणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होतं की अतिवृष्टी झाल्यास किंवा अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत जलसंधारणासाठी म्हणजे असा दुहेरी फायदा या पद्धतीचा आपल्याला होऊ शकतो. बीबीएफ ब्रॉड बेड आणि फरो या यंत्राच्या सहाय्यानं एकाच वेळी आवश्यक रुंदीचे वरंबे आपल्याला तयार करता येतात. तसेच खत देणे व पेरणी करणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी करता येतात. सोयाबीन पिकामध्ये बीबीएफ यंत्राचे म्हणजेच जो नांगर आहे त्याचे फाळ 150 सेंटीमीटर अंतरावर ठेवून यंत्र चालवणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होतं की 120 सेंटीमीटर अंतराचा रुंद वरंबा तयार होतो व त्यावर 30 सेंटीमीटर अंतरावर सोयाबीन पिकाच्या 4 ओळी घेता येतात. यानंतर महत्वाची जी मूलस्थानी जलसंधारणाची पद्धत ती म्हणजे आंतरपीक पद्धती, म्हणजे एक पीक न घेता 2 पिकाचं विशिष्ट ओळीमध्ये आपल्याला ते पिकं घेता येतात. तर कोरडवाहू शेतीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब मृदा आणि जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. याचा दुसरा एक फायदा आहे की एखादं पीक जर हातचं गेलं तर दुसऱ्या पिकामधून जे काही उत्पादन मिळणार आहे तर त्यामधून आपल्याला भरपाई होऊ शकते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ज्या काही महत्वाच्या आंतरपीक पद्धतीच्या शिफारशी केलेल्या आहेत त्यामध्ये ज्वारी आणि तूर 3:3 म्हणजे 3 ओळी ज्वारीच्या आणि 3 ओळी तुरीच्या किंवा 4:2, कापूस आणि सोयाबीनमध्ये 1:1, सोयाबीन आणि तुरीचं 4:2, कापूस अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर किंवा कापूस अधिक उडीद 1:1 किंवा कापूस अधिक मूग 1:1, मका आणि सोयाबीन 3:3 आणि मका आणि मूग 2:1. तर या प्रमाणात आपल्याला आंतरपीक पद्धती जर घेतल्यास तर त्यासुद्धा आपल्याला मूलस्थानी जलसंधारण म्हणून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाची शेवटची जी पद्धत आहे त्याला आपण बंदिस्त सरी पद्धत, इंग्रजीत ह्याला टाईड रिचिंग म्हणतो आपण. तर कमी पावसाच्या तसेच उताऱ्याच्या क्षेत्रावर सरी वरंबा पद्धतीमध्ये सरी संलग्न ठेवता सरीच्या लांबीवर साधारणपणे 5 ते 7 मीटर अंतरावर सऱ्यामध्ये आडवे वरंबे तयार करता येतात. तर या काय होतं की या आडव्या वरंब्यामुळे सरीत जमा झालेलं पाणी उताराकडे न वाहता त्या जागीच जमिनीत मुरते आणि त्यामुळं काय होतं की मूलस्थानी जलसंधारणासाठी ही पद्धत खूप कार्यक्षम आणि उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये साधारणपणे 70% पावसाची पाणी जमिनीत मुरले जाते आणि यामुळं आपली जी पीक उत्पादकता आहे तर ही अबाधित राहते. तर कमी पावसाच्या परिस्थितीत किंवा विशेषतः मूलस्थानी जलसंधारण जर शेतकरी बांधवांनी आपल्या प्रक्षेत्रावर केलं तर निश्चितपणे आपल्याला जे काही उपलब्ध होणारं पावसाचं पाणी याचं आपल्याला जास्तीत जास्त संधारण करून आपल्या पिकांना कार्यक्षमपणे ओलावा उपलब्ध करून देता येईल. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण कोरडवाहू शेतीसाठी मूलस्थानी जलसंधारणाच्या पद्धती आणि महत्व याविषयी डॉक्टर मधुकर मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूयात सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या प्रमुख तेलबिया पिकामध्ये सोयाबीनचा अग्रक्रमांक लागतो. राज्यात सुमारे 49.50 लाख हेक्टर क्षेत्रावर मराठवाडा विभागामध्ये जवळपास 24.92 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. कमी कालावधीत उत्पादन देणारे, विविध प्रकारच्या हवामान आणि जमिनीत घेता येणारे तसेच प्रथिने आणि तेलाचे अधिक प्रमाण असलेले पीक म्हणून सोयाबीनला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही वर्षात या पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. मात्र हवामान बदलामुळे पावसाचे अनियमित वितरण, पावसाचे दीर्घकालीन खंड, अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साचणे, जमिनीतील ओलाव्याची कमतरता यासारख्या समस्यांचा थेट विपरीत परिणाम सोयाबीन उत्पादनावर होत असतो. त्यामुळे बदलत्या हवामानाशी अनुकूल कमी किंवा अधिक पावसात उपयोगी मृदा आणि जलसंधारण करणारे आणि उत्पादन वाढीस पूरक अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर रुंद वरंबा सरी अर्थात बीबीएफ लागवड पद्धती सोयाबीन सारख्या पिकात अत्यंत उपयुक्त

आणि परिणामकारक ठरत आहे. मराठवाडा विभागातील सुमारे 87% क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. अलीकडील काळात हवामान बदलामुळे पावसाचे आगमन, वितरण आणि कालावधी यामध्ये मोठे बदल झालेले दिसून येत आहे. काही वर्षात कमी पाऊस तर काही वर्षांमध्ये अधिक पाऊस किंवा अतिवृष्टी अशी परिस्थिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे पिकांची वाढ, उत्पादन क्षमता, एकूणच शेतीचे अर्थकारण यावर परिणाम होत आहे. अतिवृष्टी झाल्यास जमिनीत पाणी साचल्यामुळे मुळांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही आणि पिकांची वाढ खुंटते. तर दुसरीकडे पावसाच्या दीर्घखंडामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पिकांवर ताण पडतो. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत मुरवणे, तसेच अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित निचरा करणे ही काळाची गरज बनली आहे. याशिवाय सुरुवातीच्या कालावधीपासून बियाण्यांची योग्य उगवण आणि जोमदार वाढ महत्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर रुंदसरी वरंबासरी पद्धत अत्यंत उपयोगी ठरते. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात रुंद वरंबासरी पद्धतीचे महत्व. रुंद वरंबासरी पद्धतीमध्ये रुंद वरंब्यावर पिकांची लागवड केली जाते आणि मधील सऱ्यांमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा केला जातो किंवा पडणारा पाऊस या सरीमध्ये मुरवला जातो आणि अधिकचे किंवा अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित काढून दिले जाते. या पद्धतीमुळे जमिनीत पाण्याची योग्य साठवण होते आणि तसंच अतिरिक्त पाण्याचा निचरा सहज शक्य होतो. परिणामी पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढा ओलावा आणि हवा मिळून पिकांची वाढ चांगली होते. ही पद्धत विशेषतः कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून हवामान बदलाशी जुळवून घेणारे प्रभावी तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात BBF पद्धतीचे प्रमुख फायदे आपल्याला काय काय होतात. तर शेतकरी बंधूंनो, जसं जलसंधारणात वाढ होणे, अतिरिक्त पाण्याची सुरक्षित निचरा, चांगली उगवण, जोमदार वाढ, कीड आणि रोगांचा प्रमाण कमी, उत्पादनात वाढ, अशा एक ना अनेक फायदे या BBF पद्धतीमुळे होते. तर सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की BBF पद्धतीमुळे जलसंधारणामध्ये कशा पद्धतीने वाढ होते. तर शेतकरी बंधूंनो, या पद्धतीमध्ये पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये साठवून जमिनीमध्ये मुरते, त्यामुळे जमिनीतील आर्द्रता अधिक काळ टिकून राहते आणि पावसाच्या खंडाच्या काळात पिकांना आवश्यक ओलावा उपलब्ध होतो. तसेच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाचे पाणी मुरते आणि रब्बी हंगामातील पिकांना ते उपयोगी ठरते. तसेच BBF पद्धतीमुळे अतिवृष्टीच्या वेळी सऱ्यांमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा सहजपणे होतो, त्यामुळे पाणी साचून पिकाच्या मुळांना विपरीत असा परिणाम होत नाही आणि पाणी साचल्यामुळे होणारे नुकसान टळते. चांगली उगवण आणि जोमदार वाढ. रुंद वरंबा तयार केल्यामुळे पेरणीसाठी योग्य वरंबे तयार होतात. वरंब्यावर हवा खेळती राहिल्यामुळे बियाणे उगवण, पुढे पिकांची वाढ आणि मातीचा पोत सुधारतो. या पद्धतीमध्ये बियाण्यांची उगवण चांगली होते आणि पिकांची वाढही जोमदार होते. कीड आणि रोगांचे प्रमाण कमी. पाण्याचा योग्य निचरा आणि हवेशीर वातावरणामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी प्रमाणात दिसून येतो. उत्पादनात वाढ. यात एकूणच सुरुवातीपासून वरंबे तयार झाल्यामुळे बियाण्यांची चांगली उगवण, पिकांची योग्य वाढ आणि अधिक उत्पादन मिळते. अशा प्रकारे BBF पद्धतीमध्ये पारंपरिक सपाट वाफा पद्धतीपेक्षा 20 ते 30% अधिक उत्पादन मिळू शकते. BBF यंत्रामुळे वरंबे तयार करणे, पेरणी करणे आणि खत देणे ही कामे एकाच वेळी करता येते. त्यामुळे वेळ, मजुरी आणि इंधन यांची बचत होते आणि एकूणच लागवडीच्या खर्चामध्ये बचत होते. आता शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात की BBF यंत्राची माहिती. केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था हैदराबाद यांनी विकसित केलेले BBF यंत्र ट्रॅक्टर चलित असून त्यामध्ये वरंबा तयार करणे, पेरणी करणे आणि खते देणे ही कामे एकाच वेळी करता येतात. तर या यंत्राची वैशिष्ट्ये काय आहेत? तर हे ट्रॅक्टर चलित यंत्रणा आहे. तसेच वरंबा आणि सऱ्या तयार करण्याच्या सुविधा पण याच्यामध्ये आहेत. तसेच पेरणी आणि खते टाकण्याची व्यवस्था कमी वेळामध्ये अधिक क्षेत्रांवर आपल्याला काम करता येईल. तसेच 30 ते 50 अश्वशक्तीचे ट्रॅक्टर हे आवश्यक असते. तर या यंत्राद्वारे एका दिवसामध्ये साधारण आपण 4 ते 5 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करू शकतो. आता सोयाबीन पिकासाठी आपण BBF लागवड पद्धती कशा पद्धतीने अवलंब करू शकतो? तर शेतकरी बंधूंनो, आता सोयाबीन पिकासाठी

एका वरांब्यावर 3 ते 4 ओळी घेता येतात. ओळीतील अंतर साधारण 30 ते 45 सेंटीमीटर ठेवले जाते. 4 ओळींची लागवड करावयाची असल्यास 1.5 मीटर अंतरावर खुणा करून वरंबे तयार करतात. 3 ओळींसाठी 135 ते 150 सेंटीमीटर रुंदीचे वरंबे तयार केले जातात. दोन्ही बाजूंना सऱ्या तयार होत असल्यामुळे पाण्याचा निचरा प्रभावीपणे झालेला आपल्याला दिसून येतो. तसेच BBF पद्धत केवळ सोयाबीन पुरती मर्यादित नसून मूग, उडीद, भुईमूग, हरभरा, कापूस, तूर, हळद, आले यासारख्या पिकासाठी सुद्धा ते उपयुक्त ठरते. तसेच सोयाबीन तूर आंतरपीक पद्धतीमध्येही या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे BBF पद्धतीवर विविध संशोधन प्रयोग घेण्यात आले आहेत. या प्रयोगामध्ये सपाट वाफा सरी वरंबा आणि BBF पद्धतीची तुलना करण्यात आली आहे. संशोधनामध्ये BBF पद्धतीमध्ये सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक आढळून आले आहेत आणि तसंच सपाट वाफा पद्धतीमध्ये उत्पादन सुमारे 1620 किलो आढळून आले आहेत. सपाट वाफा पद्धतीमध्ये उत्पादन सुमारे 1620 किलो प्रति हेक्टर, सरी वरंबा पद्धतीमध्ये 1849 किलो प्रति हेक्टर तर BBF पद्धतीमध्ये 2190 किलो प्रति हेक्टर इतके नोंदविण्यात आले आहेत. यावरून BBF पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा जवळपास 26% अधिक उत्पादन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसंच या पद्धतीमध्ये निव्वळ नफा अधिक मिळून बियाण्यात सुमारे 20% बचत झाल्याचे पण आढळून आले आहेत. 2014-15 या कालावधीमध्ये कमी पावसाच्या वर्षांमध्ये BBF पद्धतीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहून समाधानकारक उत्पादन मिळाले. तसेच 2016-17, 2021-22 आणि 2022-23 या अतिवृष्टीच्या वर्षामध्ये अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा झाल्यामुळे पिकाचे नुकसान कमी झाले. तर यावरून हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये BBF तंत्रज्ञान हे शाश्वत आणि हवामान अनुकूल शेतीसाठी प्रभावी पर्याय ठरू शकते. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण सोयाबीन पिकासाठी जर रुंद वरंबा सरी म्हणजेच BBF लागवड तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्याला कमी कालावधीमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये अधिक उत्पादन सोयाबीन पिकामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि नक्कीच आपण यावर्षी सुद्धा सोयाबीन पिकाची लागवड आपण रुंद वरंबा सरी लागवड पद्धतीने नक्कीच करूया आणि अधिक उत्पादन मिळवूया.

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळी रजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात. तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर. आवड बळी रजेची वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी. झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा.

शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊया मुख्य प्रकल्प समन्वय ग्रामीण कृषी मोसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त सल्ला. सोयाबीन पेरणीसाठी लवकर येणारे वाण MAUS समृद्धी, MAUS 158, MAUS 612 जवाहर, JS 335, MAUS 725, MAUS 731 मध्यम उशिरा येणारे वाहन प्रसाद MASU, MAUS 1 प्रतिकार, MAUS 61, MAUS 162 प्रतिष्ठा, MAUS 61-2 इत्यादी वाहनांचा वापर करावा. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70% पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन

तिकतूर हे आंतरपीक 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. खरीप ज्वारी पेरणीसाठी संकरित वाण CSH 14, CSH 16, CSH 25, परभणी साईनाथ. सुधारित वाण परभणी शक्ती PVK 809, PVK 801, परभणी श्वेता इत्यादी वाणांचा वापर करावा. बाजरीच्या पेरणीसाठी संकरित वाण सबुरी श्रद्धा शांती AHB 1261, AHB 1200, AFE. सुधारित वाण ICTP समृद्धी परभणी संपदा या वाणांचा वापर करावा. बाजरी पिकामध्ये बाजरी अधिक तूर हे आंतरपीक 2:1 किंवा 3:3 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावं. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. पिवळ्या चिकट सापळ्याचा पिकामध्ये वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांमध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 30 मिलीलिटर किंवा इमिडाक्रोप्रेट 17.8% 3 मिलीलिटर किंवा ॲसिफेट 75% 20 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. ऊस पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 25 मिलीलिटर किंवा क्लोरॅन्टोनिलिप्रोल 18.5% 4 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून हळदीमध्ये आंतरपीक घेताना पहिल्या 3 ते 3.5 महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपिके निवडावीत. संत्रा नवीन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा किन्नो तर मोसंबी नवीन बाग लागवडीसाठी न्यूसेलर सालगुडी फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेमधूनच रोपांची खरेदी करावी. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या लहान संत्रा मोसंबी झाडांना काठीने आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्या लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. तसेच डाळिंब बागेमध्ये नवीन लागवड केलेल्या लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. तसंच बागेत खोडाजवळ आच्छादन करावं. डाळिंब नवीन बाग लागवडीसाठी भगवा फुले भगवा सुपर गणेश फुले आरक्ता इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू नवीन बाग लागवडीसाठी कालीपत्ती क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी आणि लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या लहान चिकू झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावं. खरीप पिकात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या लागवडीसाठी परभणी तेजस फुसा ज्वाला अग्निरेखा फुले ज्योती G4 G3 इत्यादी जातींची निवड करावी. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी परभणी यशश्री ATH 1 पुसा रुबी धनश्री भाग्यश्री अर्का रक्षक इत्यादी जातींची निवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुलपिकास आवश्यकतेनुसार सिंचन पद्धतीने पाणी द्यावं. पशुधन व्यवस्थापन तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामुळे चेतावणीच्या काळात जनावरे शक्यतो चराव्यास बाहेर नेऊ नये. जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये. निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावं आणि पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव नदीपासून दूर ठेवावं. ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारापासून दूर ठेवावं आणि पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडांच्या आडोशाला थांबू नये. शेतकरी बंधूंनो सदरील कृषी सल्ला हा मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झाला. शेतकरी बंधूंनो आता कार्यक्रमात आनंद घेऊया या गीताचा.

0: जीवा फिरतीचा ठेवा रानातन आणलाय रान मेवा
1: जरा मला दावा
0: आज मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा अग मला एक चानस हवा।

0: मग मलाई के चानस हवा
1: नक्कु नाम देवा
0: थोड़ा सा चानस हवा
1: और नाम देवा
0: मलाई वड़ा चानस हवा
1: देते नाम देवा
0: आता सगळाच चानस हवा
1: राहो नाम देवा
0: आता सगळाच चानस हवा।
2: शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह शेतशिवार या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेलर्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 या वर्षी निरोगी वार्धक्यासाठी योग या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी योगाचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम जगभर राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालय आणि हॅबिल्ड हेल्थटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 6:15 पासून

ते 7:35 ऑनलाईन योगसत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाद्वारे आयुष मंत्रालयाच्या युट्यूब मंचावर एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी सहभागी होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 1-800-315-7008 टोल फ्री क्रमांक परत एकदा ऐका 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करावी. नोंदणीनंतर सहभागींच्या व्हॉट्सअपवर योगसत्राची लिंक पाठवण्यात येईल. लक्षात ठेवा, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रत्येक सहभागीनं स्वतःच्या स्वतंत्र मोबाईल, संगणक किंवा अन्य डिजिटल उपकरणाद्वारे सत्रात सहभागी होणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक नोंदणीकृत उपकरणाची स्वतंत्र गणना केली जाणार आहे. तसंच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून 2026 रोजी देशभर योग संगम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. विविध संस्था, शैक्षणिक आस्थापना, शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे. योग संगम कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी yoga.ayush.gov.in/yoga-sangam या संकेतस्थळाला भेट द्या. चला तर मग निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी योगाचा स्वीकार करूया आणि या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग बनूया.

श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. ठीक 8:05 आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या

उन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल.

संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं. हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले. विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते.
इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि

0: सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयांची रुपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरुपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी एक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्शेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत आहात. त्याचप्रमाणे आपण हे प्रसारण न्यूज ऑन AIR या ऍपवरूनही ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आहेत. आता ऐकूया लोकसंगीत. आज या कार्यक्रमात किसन उगाळे आणि सहकलाकारांनी गायलेला देवीचा गोंधळ ऐकूया सुरुवातीला, आणि त्यानंतर शाहीर विठ्ठल उमप यांनी सादर केलेला एक भीमरायांचा पोवाडा ऐकूया.

0: काय म्हणले भक्तराज? ह्या ठिकाणी म्हणले हा जगदंबेचा गोंधळ,
1: अंबाबाईचा गोंधळ.
0: पण हा गोंधळ आपल्याला कोणत्या कोणत्या टायमाला घालावा लागतो?
1: हा गोंधळ म्हटलं प्रथमतः लग्नाच्या वेळी अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: त्याचप्रमाणे मुंजीच्या टायमाला सुद्धा म्हणले या जगदंबेचा गोंधळ घालतात.
1: नवरात्रामध्ये 9 दिवस अंबाबाईसाठी बसते आणि या नवरात्रा सुद्धा अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: कोणी हौसानं करत,
1: कोणी नवसानं घालतं,
0: कोणी म्हणले मने भावाप्रमाणे या जगदंबेचा गोंधळ करतात. पण अशी या जगदंबेचे गोंधळ होतात कोणत्या कोणत्या ठिकाणी?
1: इरिलिमदरी, तुळजापूर, सप्तशृंगी, माहूरगड, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाईने अवतार धारण केले, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाई जाऊन बसली, त्या त्या ठिकाणी अंबाबाईचे असे गोंधळ होतात.
0: राहिले सायले म्हणले आपल्या या भोळ्या भक्तच्या घरी कोण मांडले, हा समय तो समय कोण झाला,
1: ड्युटी दिखमाळ पाजळली,
0: पाच पळ्या ड्युटीवर तेल कोण झळालो,
1: भक्ताच्या पाठीमागचं विघ्न टाळलं,
0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ झाला कसा,
1: झाला कसा.
0: लो लो.

0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ चालू असताना या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठं आहे कुठं म्हणले
1: असं का?
0: या जगदंबेनं शक्तीपीठ कुठं कुठं तयार केले
1: सांगा पाहू.
0: पहिलं शक्तीपीठ म्हणले या जगदंबेनं म्हणले माहूरगडामध्ये आणि रेणुका माता म्हणून या जगदंबेचं पहिलं शक्तीपीठ झालं.
1: शक्तीपीठाने तयार केलं.
0: दुसरं शक्तीपीठ म्हणले तुळजापूरची भवानी माता.
1: तुळजापूरची भवानी माता
0: आणि त्या तुळजापुरामध्ये दुसरं शक्तीपीठ तयार केलं.
1: अंबाबाईनी तयार केलं.
0: तिसरं शक्तीपीठ म्हणले जगदंबेनं केलं कुठं म्हणले कोल्हापुरामध्ये
1: आणि
0: त्या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी म्हणून या जगदंबेचं तिसरं शक्तीपीठ कोण झालं
1: आणि त्या अर्ध शक्तीपीठ म्हणलं.
0: नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर असलेली सप्तशिंगी 18 बुधाची नार आणि या जगदंबेनं अर्ध शक्तीपीठ तयार केलं म्हणले. म्हणून या जगदंबेचा सोहळा चालू असताना आणि या जगदंबेनं म्हणले कोकणामध्ये अवतार धारण केला
1: आणि
0: त्या वज्रेश्वरी मातेचा हा आनंदाचा सोहळा चालू असताना
1: कांसा नदीच्या तीरावरी माता बसली डोंगरावरी
0: येईल विघ्न दूर करी
1: नाव तिथं म्हटलं वज्रेश्वरी.
0: म्हणून आता वज्रेश्वरी देवीची
1: आणि तिला आराधना करू.

0: कोणीया जगदंबेचा गोंधळ. एक नाम तिथं सहस्रनाम,
1: सहस्रनाम तिथं एक नाम,
0: सहस्रनाम तिथं पाच नाम. रात्रभर केला तरी गोंधळ आणि पाचनामाचा केला तरी गोंधळ. भोळ्या भक्ताला पाहून कोण झाला, यजमानच्या शिरचं वजह कोण उतरलं, ज्याप्रमाणे तुझा आनंदाचा सोळा मांडला
1: भोळ्या भक्ताचा आनंद कर.
0: हा, तशी या ठिकाणी तुझी सेवा कोण चालू दे म्हणून या जगदंबेची आरती
1: आरती करायला
0: आरती करायची म्हणजे.

मधुरास आणि केला भीमाने नारी जातीचा विकास. हक्क मिळवून दिलं की मधुरास, केला भीमाने नारी जातीचा विकास. भीमरायान उपकार केलं ग बया.

श्रोते हो, आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये किसन उगाळे आणि सहकारी यांनी सादर केलेला देवीचा गोंधळ आणि शाहीर विठ्ठल उमप यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक गीत सादर केलेलं आताच ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता रात्रीचे 8:33 झाली आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा.

उल्हास केणी यांच्या आवाजात उमाकांत कणेकरांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. यानंतर या कार्यक्रमातली शेवटची रचना ऐकूया. सूर्यकांत खांडेकर यांची ही रचना आहे. गायली आहे सीमा दामले यांनी.

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.